श्रोतेहो सुप्रभात. एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. आमच्या पहिल्या प्रसारण सभेला आता प्रारंभ करीत आहोत. या सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. श्रोतेहो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 2 आषाढ शके 1948 अर्थात 23 जून 2026. पहिल्या प्रसारण सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

देवी उपासनेचे श्री सुक्त आपण ऐकलत. मंगलप्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रुतीहुयानंतर ऐकूयात. पी सावळाराम यांची भक्तीरचना दत्ता डावजेकर यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूयात संत नामदेव महाराज यांची भक्तीरचना. बाळ माटे यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत माणिक वर्मा.

श्रोतेहो मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर किशोरी अमोणकर यांची भक्तीरचना ऐकूयात. संगीत कलाकार आणि गायक कलाकार आहेत किशोरी अमोणकर.

सुनंदा सोहनी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील पंढरीनाथ सोनमनी यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा

0: मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: एकदा मावळतीला जाताना सूर्यानं प्रश्न केला, माझ्या जागी कोण या पृथ्वीला प्रकाश देईल? शरमले ग्रह तारे नक्षत्र सारे. एवढ्यात एक इटुकली पणती पुढे झाली, म्हणाली, प्रभो प्रभो मी माझ्या परीने प्रयत्न करेन. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर.
0: हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:40 झालेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीच्या दैनंदिन सूचना पत्र या कार्यक्रमात, अर्थात कृषीवाणी या कार्यक्रमात मिनी बेसन मिल याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे दिनेश प्रसाद माकरिया यांचं.
2: राम राम शेतकरी बंधूंनो, बेसन निर्मितीसाठी मिनी बेसन मिल. भारतातील प्रमुख कडधान्यांपैकी हरभरा हे शेतकऱ्यांचं अत्यंत महत्वाचं पीक आहे. हरभऱ्यापासून प्रामुख्यानं डाळ आणि बेसन तयार केले जाते. बेसनाचे भरपूर प्रमाणात वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ बाजारात मिळतात. फरसाण, चिवडा, भजी, आलूवडे, शेव इत्यादी या सर्व पदार्थांना बाजारात भरपूर मागणी आहे. हे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे बेसन हे मोठ्या मिलवर तयार होते. मोठ्या मिल करता जास्त गुंतवणूक लागते, त्यामुळे सर्व उद्योग शहरी भागात केंद्रित झालेले आहे. याचा विकेंद्रीकरण होऊन छोटे शेतकरी आणि उद्योजकांना फायदा होईल या दृष्टीने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागानं ग्रामीण भागातील शेतकरी, लघु उद्योजक, बचत गट यांच्यासाठी पंदे क्रूवी मिनी बेसन मिल हे यंत्र कमी खर्चात, मर्यादित जागेत आणि कमी देखभालीत कार्यान्वित करता येईल अशा पद्धतीनं तयार केलेलं आहे. या यंत्राची उत्पादन क्षमता 50 किलो प्रतितास असून मिलिंग आउटपुट अर्थात उतारा सुमारे 98% आहे. या यंत्राचे प्रमुख घटक पल्वरायझर, एस्पिरेटर, फिल्ट्रेशन युनिट आणि विद्युत मोटार. पल्वरायझर डाळीचं पिठात रुपांतर करतं, एस्पिरेटर पिठातील सूक्ष्म धूळ व तुकडे वेगळे करतो, फिल्ट्रेशन युनिट सूक्ष्म कपड्यांच्या जाळ्यांद्वारे दर्जेदार बेसन चाळून घेते. 3 अश्वशक्तीची विद्युत मोटार याला लावलेली असून ती आवश्यकतेनुसार 5, 2 किंवा 1 हॉर्स पॉवर या क्षमतेतही उपलब्ध आहे. मिनी बेसन मिल मध्ये बेसन तयार करण्याची कार्यपद्धती याप्रमाणे आहे. टर्फल निघालेले हरभऱ्याचे तुकडे किंवा डाळ नियंत्रित प्रमाणात हॉपर मधून पल्वरायझर मध्ये टाकले जातात. पल्वरायझरच्या आत ग्राइंडिंगच्या प्लेट्स आघात व कातर क्रियेमुळे दाणे बारीक पूड स्वरूपात दळले जातात. दळलेली सामग्री खाली असलेल्या फ्लोअर कलेक्शन चेंबर मध्ये जमा होते. ब्लोअरला जोडलेल्या एस्पिरेटरमुळे हवेचा झोत निर्माण होतो आणि दळलेली पूड कलेक्शन चेंबर मधून हवेसोबत खेचली जाते. हवेचा प्रवाह दळलेली पूड एअरलॉक वॉल्वकडे सुरळीत व धूळरहित रित्या वाहून नेतो. एअरलॉक वॉल्व मधून सामग्री पुढे जाते पण दाबातील संतुलन राखले जाते व हवा धूळ बाहेर जाणे रोखले जाते. वाहून आणलेली सामग्री फिल्ट्रेशन युनिट मध्ये प्रवेश करते. बारीक बेसन फिल्टरच्या माध्यमातून खाली जाते तर थोडे मोठे आणि न दळलेले कण वेगळे राहतात. फिल्टर मधून गेलेले बारीक बेसन खालच्या आउटलेटला जमा केले जाते. फिल्टर मध्ये अडकलेले कण दळण्यासाठी पल्वरायझर कडे परत पाठवले जाते. दळण, सक्षण, गाळणे आणि पुन्हा संचलन ही प्रक्रिया सतत चालू राहते, ज्यामुळे एक समान उच्च प्रतीचं बेसन कमी नुकसानीत तयार होतं. या यंत्राची किंमत 2,50,000 रुपये अधिक GST एवढी असून या मिलच्या सहाय्यानं अल्प गुंतवणुकीत स्थानिक पातळीवर शेतकरी सहज व्यवसाय सुरू करू शकतात. स्वतःच्या शेतात उत्पादित हरभऱ्याची डाळ प्रक्रिया करून दर्जेदार बेसन तयार करू शकतात आणि ते स्थानिक बाजार, आठवडे बाजार, किराणा दुकाने, स्वयंपाक केंद्रे, हॉटेल्स आणि ऑनलाईन माध्यमाद्वारे विकू शकतात. महिलांचे बचत गट, युवकांचे स्वरोजगार गट या यंत्राचा वापर करून ब्रँडिंग आणि छोटे पॅकेजिंग करून स्पर्धात्मक व्यवसाय करू शकतात. आवश्यक तेवढी जागा, वीज पुरवठा आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन व्यवसायाची योजना आखता येईल. ही यंत्रणा युवकांसाठी अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उत्कृष्ट उद्योजकतेची संधी आहे. बरं तर शेतकरी बंधूंनो, आज एवढं. नमस्कार, धन्यवाद.
0: श्रोते आताच आपण

0: मिनी बेसन मिल याविषयीची माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं दिनेश प्रसाद माकरिया यांचं. आणि याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना, आकाशवाणी बीड केंद्र. FM 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र, बीड आकाशवाणी केंद्र.
0: हे आकाशवाणीचे बीड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर क्रमशः ही दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. तेव्हा सुरुवातीला 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: ధనసంపద.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या तीन सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅप्समिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये HPV विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा VLP तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात HPV संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि HPV संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या HPV लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात आलेली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली गार्डासिल 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. HPV लस कोणाला द्यावी? HPV लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा HPV लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. HPV किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात

0: आज आपण स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषतः 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई बाबा आजी आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रुपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आई वडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात, त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार. त्यापेक्षा आपण काही वाचन केले किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचून दाखवल्या तर त्या मुलालाही वाचनाची आवड लागते. जसे हे आहे अगदी त्याच पद्धतीने झाडांना पाणी घालत असताना त्या मुलाच्या हातातही छोटंसं भांडं देऊन झाडाला पाणी घालायला लावणे आणि मग त्याला आलेलं पान कौतुकाने दाखवणे की हे तू पाणी घातल्यानंतर आलेलं फूल फळ पान ह, आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा करणे हे कौतुक मुलांना सातत्याने झाडांभोवती राहायला उद्युक्त करते. बरेच पालक तक्रार करतात की मोबाईलशिवाय हा मुलगा जेवत नाही, त्याची पाळ्यामुळे कुठेतरी अगदी बालपणी रडल्यानंतर त्याला मोबाईल दिल्यामुळे सुरू झालेली आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याऐवजी खिडकीतून एखाद्या झाड काऊचू दाखवला, फूल दाखवले किंवा आपल्या घरात छोटीशी बाग तयार करून त्यामध्ये त्याला गुंतवत राहिले तर मोबाईलचे दुष्परिणाम कमी होतील. आपणही कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. मुलांची मानसिक जडणघडण ही दैनंदिन आयुष्यात समोर घरात काय घडत

0: असते त्यावरही खूप अवलंबून असते. त्यामुळे आधी जबाबदार पालक झालात तर जबाबदार नागरिक तयार करू शकाल. सगळ्यांनी ठरवले तर या गोष्टी खरंच खूप सोप्या आहेत आणि घरात खेळीमेळीचे वातावरणही तयार करणारे आहेत. सुट्टीच्या दिवशी डबे घेऊन एखाद्या बागेत जेवायला गेलो आणि दुपार त्या बागेतच जर घालवली तरी सुद्धा आठवडाभर घरात बसलेली मुले मोकळी होतात. अशा छोट्या छोट्या आयडिया सतत कल्पकतेने तरुण आई वडिलांनी राबवल्या पाहिजेत.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक.
4: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 मेगाहर्ट्झ वर. श्रोतेहो, सकाळची 6:55 आणि 20 सेकंद झाली आहेत. ऐकूयात रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची, पण तत्पूर्वी काही जाहिराती. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
6: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
7: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
8: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन ओपन. कॉल 87-88-79-36-91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
4: ऐकूयात रूपरेषा आता आमच्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजेच 7:07 आपण ऐकू शकाल नमस्कार बीड हा आमचा कार्यक्रम. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 7:25 माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही प्रसारित करू मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित होतील. 8:40 लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9:00 विविध भारती राष्ट्रीय सेवेचे प्रसारण मुंबई केंद्रावरून. 10:00 हॅलो गीतमाला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. निवेदन अनिता देव यांचं, तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे, तर तांत्रिक सहाय्य असेल जयंत पाटील यांचं. 10:30 आरोग्य मंत्र हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यात आजचा विषय आहे फुफ्फुसांचे आजार आणि त्यावरचे उपचार. याविषयी डॉक्टर सुनील वाघमारे यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत. सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. संकलन आणि निवेदन असेल अनिता देव यांचं. 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. पण त्याआधी आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 11:45 मिश्र संगीताचा कार्यक्रम. दुपारी 1:00 विविध भारती राष्ट्रीय सेवा प्रसारणाचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 पुन्हा एकदा

भारती राष्ट्रीय सेवे प्रसारणाचे कार्यक्रम 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 3:10 विविध भारती राष्ट्रीय सेवा प्रसारणाचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 5:30 सायंकालीन प्रसारण सभेत मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून युवा वाणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, तर आकाशवाणी बीड केंद्र हा कार्यक्रम सहक्षेपित करेल. सायंकालीन प्रसारण सभेत 6:00 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रादेशिक बातम्या 7:15 विधिमंडळ समालोचन, 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, 8:00 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:45 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून, 9:00 न्यूज ॲट नाईट, 9:15 विविध भारती राष्ट्रीय सेवा प्रसारणाचे कार्यक्रम, 11:00 हिंदी समाचार, 11:05 इंग्रजी समाचार. तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

नमस्कार बीड बीड आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात मी अनिता देव आपले स्वागत करते आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यातील 475 शाळा खोल्यांची होणार दुरुस्ती, 28 कोटींचा प्रस्ताव. जिल्ह्यात जीव्हीटी ट्रस्ट लावणार 25 लाख झाडे. गुरु पौर्णिमेनिमित्त उपक्रम. आरटीईनुसार 2213 विद्यार्थ्यांना मिळाला इंग्रजी शाळात प्रवेश. कर्जमुक्ती योजना अंमलबजावणीसाठी जिल्हा समितीला 5 लाखांचा निधी मंजूर. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. जिल्ह्यात नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 290 शाळांतील 313 वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत, तर 64 नव्या वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. अशा एकूण 475 वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि बांधकाम करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेने 56 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यापैकी वर्गखोली बांधकामाला 22 कोटी आणि दुरुस्तीसाठी 6 कोटी अशा एकूण 28 कोटी रुपयांच्या निधीला सन 2026-27 या वर्षासाठी मंजुरी मिळाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी हा निधी मागणीचा प्रस्ताव पाठवला होता. जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी ग्लोबल विकास ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून 25 ते 29 जुलै या दरम्यान बीड जिल्ह्यात संस्थेकडून इतर विविध संस्था, शाळा, महाविद्यालय यांना सोबत घेऊन 25 लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठीची पूर्वतयारी सध्या जोमात सुरू आहे. जीव्हीटी ट्रस्टने धारूर, माजलगाव, परळी, केज या तालुक्यातील 5 नद्यांचे 208 किलोमीटर खोलीकरण आणि रुंदीकरण केले आहे. या नद्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाणार आहे. बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार खासगी इंग्रजी शाळेत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25% जागांवरील प्रवेश प्रक्रियेच्या 3 फेऱ्या पार पडल्या आहेत. जिल्ह्यात 214 शाळा प्रवेशपात्र असून 2425 जागा उपलब्ध आहेत. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुख्य लॉटरी फेरीतून जिल्ह्यात 2360 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली होती. त्यापैकी 1884 जणांनी कागदपत्रांची पूर्तता करून प्रवेश घेतला. नियमित फेरीत रिक्त राहिलेल्या जागांसाठी वेटिंग लिस्ट काढण्यात आली. यात 213 विद्यार्थ्यांची निवड झाली, ज्यापैकी 269 जणांनी आपले प्रवेश निश्चित केले होते. तिसऱ्या यादीतून 60 प्रवेश झाले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बीड जिल्ह्यातील प्रभावी अंमलबजावणीला गती मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या 2 जून 2026 रोजी

झालेल्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत जिल्हा स्तरावर कराव्याच्या विविध कामांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आता या समितीला सहकार विभागाने 5 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम संपला. लेखन सौजन्य अमोल मुळे, पत्रकार बीड.

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे। पांघरसी जरी असला कपडा, पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जाशी उघडा, कपड्यांसाठी करीसी नाटक तीन प्रवेशांचे। ग. दि. माडगुळकर। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी।

0: शब्द शब्द सब कोई कहे, शब्द शब्द सब कोई कहे, शब्द के हाथ न पाओ, एक शब्द औषधि करे, एक शब्द करे घाव। संत कबीर।
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत। श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत। 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत प्रादेशिक बातम्या।

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं. इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 7:40 वाजून 40 मिनिटांनी.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव. विधिमंडळासमोर 97,000 कोटी रुपयांहून अधिकच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर. 10 जागांवर महायुतीला यश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. आजच्या सोहळ्यात 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील सोहळा पार पडला होता, ज्यात 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काल मुंबईत सुरुवात झाली. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल्निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूरकर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर 2026-27 पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्त केली. दरम्यान राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकंदर 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. ऐकूया यासंबंधीचा वृत्तांत.
1: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकंदर 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007.10 कोटी रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367.32 कोटी रुपये इतका आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015.42 कोटी, नगरविकास विभागाच्या 15,152.43 कोटी, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760.48 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महा

0: युतीने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडून आलेल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेड अमरनाथ राजूरकर, लातूर बीड धाराशिव बसवराज पाटील, परभणी हिंगोली शिवसेनेचे सईद खान, सांगली सातारा धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई इथं आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत हे खासदार प्रवेश घेत असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं. एकनाथ शिंदे यांनी संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर या खासदारांचं पक्षात स्वागत केलं. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा जपणं आणि पक्षाची हिंदुत्व तत्व सुरक्षित ठेवणं हा या बंडाचा उद्देश असल्याचं शिंदे म्हणाले. तसंच या खासदारांना आपापल्या मतदारसंघातील कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं शिंदे यांनी सांगितलं. मतदारसंघातील विकास कामं करण्यासाठीच शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं खासदार नागेश पाटील आणि संजय जाधव यांनी सांगितलं. पक्षप्रवेशानंतर त्यांचं काल नांदेड विमानतळावर आगमन झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नीट फेर परीक्षेचा पेपर फुटल्याचं वृत्त एनटीए राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलं आहे. नीट फेर परीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यमावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र रविवारची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अफवा पसरणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. आधार ऍपला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 5 महिन्यांपेक्षाच्या कमी कालावधीत ऍपनं 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे. आधार ऍपमुळं मोबाईल क्रमांक आणि पत्ता अद्ययावत करणं स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज करता येत आहेत. परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात यशवाडी इथल्या हनुमान मंदिर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मदतीची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून प्रत्येकी 5 लाख रुपये अशी मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री सचिवालयानं जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आहे. 20 जून रोजी मंदिराचा सभामंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. समाज कल्याण आयुक्त पुणे दीपा मुधोळ मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बीड इथं उभारण्यात येत असलेल्या संत भगवान बाबा मुलांच्या शासकीय वसतीगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांकडून कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेतली तसंच काम वेळेवर पूर्ण करण्याची सूचना केली. बीड नगर परिषदेला 15व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त झालेल्या 20 कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग शहराच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासन निर्णयानुसार नगर परिषदेला गेल्या 24 मार्च रोजी 20 कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यात आजपासून पुढील सूचनेपर्यंत सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील उष्णतेचा कडाका लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना अनिवार्य करण्यात आली आहे. पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा लाभ होणार आहे अशी माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी दिली. यासाठी

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांना पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स शीर्षकाअंतर्गत विमा रकमेसाठी 20 रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये

0: परिसरात पाऊस झाला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी जालना जिल्ह्यात आज पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं गौरव आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीडी केंद्रावरून 102.9 MHz. श्रोतेहो, सकाळची 7:20 झाली आहेत.
2: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गढी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन. श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काय खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
1: श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन ऐकूयात. आज सकाळी 10:30 आपण ऐकू शकाल आमच्या आरोग्यविषयक कार्यक्रम अर्थात आरोग्यमंत्र. या कार्यक्रमात फुफ्फुसांचे आजार आणि त्यावरचे उपचार याविषयी डॉक्टर सुनील वाघमारे यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत. वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज सकाळी 10:30.
5: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंदी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
6: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
7: भारत हमको जान से प्यारा है.
5: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
1: हो मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रुती पुस्तकाची 7:25 होत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आता सहक्षेपित करीत आहोत मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 7:25.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे. जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात. म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: ना, साधी गोष्ट आहे. तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटांचा त्रास असतो, मग अशा वेळेस तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही. तुम्हाला ते हळूहळू एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे थोडंसं आहारावर नियंत्रण, थोडंसं लाईफस्टाईल, थोडंसं मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर. मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं, आपल्याला हे करायचं आहे. तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्त वृत्ती निरोधः असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे.

0: मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा आहे, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा आहे, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचंय. ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटंसं उदाहरण असं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना, त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडंसं मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे, मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडस कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपने दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. मग ते तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काय जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का? असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
1: ते कसं ठेवायचं?
0: हा, ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्त्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही वा हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे म्हणजे प्राण व स्त्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते
1: हो,
0: अशा वेळेस तर तुम्ही कूल काम एकदम चांगले आनंदी राहाल, तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचं आहे, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचं आहे. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राणायाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं.
1: अच्छा,
0: है ना, ते ताणायचं म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेने श्वास सोडायचा.
1: अच्छा,
0: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं इतका कंट्रोल वेने सोडू शकत नाही.
1: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
0: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
1: अच्छा, आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं.
0: हो ना,
1: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात.
0: हो,
1: जे आपल्याकडे नाहीये ते आणखीनच हवं असतं.
0: हो,
1: तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
0: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे, त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या, मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा,
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं. ठीक आहे, अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आत्ताच तू म्हटलं, किंवा आपल्याला सगळं हवं असतं, है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं ते

0: एवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे, तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं, म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहतं.
1: अच्छा,
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा, आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं, ते काय?
0: तर जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण, तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान डोळे
0: तेच, आणि कर्मेंद्रिय हात पाय जे असे कर्मेंद्रिय असतात त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, मनाचं नियंत्रण स्वतःचं. तर त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे, मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलंही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत
1: काहीतरी आठवतं आपल्याला,
0: मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूच काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
3: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
3: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
3: दोन्ही वेळेला.

0: तर नक्की ऐका
1: अज्ञात मुंबई. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz. श्रोतेहो सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. आशा भोसले यांच्या आवाजात संगीतकार आहेत अनिल अरुण.

0: शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. अनिल अरुण यांच्या संगीत निर्देशनात गात होत्या आशा भोसले.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रुती होयानंतर ऐकूयात शांता शेळके यांची गीतरचना जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. संगीतकार आहेत देवदत्त साबळे.

0: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
1: हो मग.
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनिल अरुण यांच्या संगीत निर्देशनात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. गात आहेत आशा भोसले.

0: अहो काका, रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गड्या.
0: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
2: आपला रेडिओ टीव्ही हळू लावा, जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी, परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी.

0: ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM बँड 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र।
1: आओ काका, रस्त्यात तुमचा शी आओ सगळे आजारी पडतील।
2: ओ चुकलं रे गड्या,
1: आओ स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये। चला स्वच्छतेची शपथ घेऊया।
2: घेतो स्वच्छतेची शपथ, मी पण घेतो। हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही।
3: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
4: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा।
5: कॉलेज कॅम्पस
6: चला गॅंगच वेगळी कट्टा घ्या।
5: कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी,
7: यू कॅन डू इट लाईक दिस, टेक इट टू द लेफ्ट, यू कॅन डू इट लाईक दॅट, शेक इट टू द राईट,
5: सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात। तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून।

0: मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार।
1: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतली आहे।
0: आता मी पण घेते।
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा।
4: श्रोतेहो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात प्रवीण दवणे यांची गीतरचना, साधना सरगम आणि अजित कडकडे यांच्या आवाजात। संगीतकार आहेत प्रभाकर पंडित।

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयवदानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्काराने सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवादविरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या

0: या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या 1,000 रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लो क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ झिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. श्रोते आमचं प्रसारण

0: न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण ऐकू शकता. 8:40 झालेली आहेत.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz. श्रोते सकाळचे 8:40 झालेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उत्तरा केळकर यांच्या आवाजात कल्याण इनामदार यांचं लोकगीत. संगीतकार आहेत प्रभाकर पंडित.

यांचं लोकगीत ऐकलं. संगीतकार होते प्रभाकर पंडित. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अमेय दाते यांच्या आवाजात गिरीधर गोंधळी यांच्या आवाजातील हे डोंगरगीत.

अमेय दाते यांच्या आवाजातील गिरीधर गोंधळी यांचं डोंगर गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारा निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

इथे इथे ओसाडावरती नांगर धरुनी दुबळ्या हाती कणकण ही जागवली माती दुर्भिक्षाच्या छाताडावर हसत घातला घाव दुर्भिक्षाच्या छाताडावर हसत घातला घाव दूर दाट निबिडात मांडला पुन्हा मी नवा डाव माणूस माझे नाव माणूस माझे नाव बाबा आमटे राष्ट्र ज्या ज्या योगे बलवान होईल ते कर्म हाती घ्या राष्ट्रोद्धाराचे जे अनेक उद्योग आहेत

0: त्यातला जो आवडेन तो उचला, पण जे काही उचलाल त्यात हृदय होता, म्हणजे तो उद्योग तुम्हाला उन्नत करून तुमच्या राष्ट्रालाही उन्नतीला आणल्याशिवाय राहणार नाही. साने गुरुजी.
1: श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा मराठे यांच्या आवाजात राम कदम यांच्या संगीत निर्देशनातील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांचं लोकगीत.

0: अग पण कोण ते मला काही दिसतच नाही.
1: अहो इथ नव तिथ तिथ
0: कुठं

0: अनुराधा मराठे यांच्या आवाजातील या लोकगीताबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही संगीत आहोत. हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवा प्रसारणाचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत 10 वाजेपर्यंत.
1: शकील आजमी.
2: मुश्किल हालात पैदा कर दिए थे अनुभव सिन्हा साहब ने. हम स्टूडियो में रात में काम कर रहे हैं.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हॅलो गीतमाला, हा हिंदी चित्रपट संगीताचा फोन इन कार्यक्रम.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
2: हॅलो गीतमाला या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे अनिता देव यांनी, तर सादर करते आहे योगीराज बच्चे, तर तांत्रिक सहाय्य मिळालंय जयंत पाटील यांचं. तेव्हा ऐकूया हॅलो गीतमाला या कार्यक्रमाचा पहिला कॉल.
4: नमस्कार.
2: हॅलो नमस्कार. हॅलो गीतमाला, आकाशवाणी बीड केंद्र, कोण बोलतोय?
4: प्रकाश जैन बोलतोय. नेहमी सामान करत नाही, भरपूर पत्र सामान करतात. मधलं गीत ऐकाव म्हणतो. सुनील दत्त, नूतन, मुकेश, लता मंगेशकर, गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत, ते सगळ्याच्या आठवणीमध्ये ते कोणी या जगात नाहीत. हम तुम युग युग से गीत मिलन के गाते रहेंगे. आणि हा कार्यक्रम फार दिवसाने सादर केला त्याबद्दल आपल्या आकाशवाणी बीड केंद्राचे आपल्या स्वस्थाचे खूप खूप आभार. आणि दुसरं म्हणजे गाता रे मेरा दिली आपण छान सादर करता, विशेष माहिती देऊन प्रत्येक वेळेस.
2: बरे, धन्यवाद. आकाशवाणीचे कार्यक्रम तुम्ही ऐकतात का सर?
4: हो, ऐकत होत. रंजित कुमार, रामदेव राव थोरात, लोकेंद्र वर्मा, महाशिरा दृष्टी उज्जैन आणि राजेंद्र मिसाळ आपले रायनगाव पैठणचे आणि
2: हे सुंदर.

0: हॅलो, नमस्कार. हॅलो गीतमाला, आकाशवाणी बीड केंद्र.
1: मॅडम, बोलतोय अविनाश कुलकर्णी. बोलतोय
0: अविनाश कुलकर्णी. बर, काय करता सर आपण?

0: मार्केटिंग करतो.
1: अच्छा अच्छा अच्छा.
0: गीतचे कार्यक्रम ऐकतो मॅडम. आपण गाणं ऐकायचं होतं.
1: सांगा ना सर, कोणतं गाणं ऐकतो?
0: तेरी नैना मेरी नैना से मीठी मीठी बातें करते. अगदी इतकं मधुर आहे ऐकायला.
1: हो हो. अच्छा, आकाशवाणीचे कोणते कार्यक्रम आवडतात?
0: नमस्कार ते नवीन सुरू झालेला.
1: हो नमस्कार.
0: हॅलो फरमाईश, मराठी हिंदी दोन्ही ऐकतो मी. आणि त्याच्यानंतर तुमचे 10:30 जे आरोग्यचं असतं ते एक आरोग्य मंत्र ते छान असतं कार्यक्रम.
1: अरे वा, खूप छान. धन्यवाद कॉल केल्याबद्दल. ऐकूया तुमच्या पसंतीचं हे छान संगीत.
0: धन्यवाद.

0: हॅलो नमस्कार. हॅलो गीतमाला आणि बीड केंद्र, कोण बोलतय?
1: रमेश कदम बोलतो.
0: हा बोला ना रमेश कदमजी, आपण कुठून बोलताय ते सांगा आधी.
1: मी जुना मोंडावीडून.
0: काय करता तुम्ही?
1: मी चप्पल दुकान असं मॅडम.
0: अरे वा, खूप छान. मग सध्या कोणती व्हरायटी आली चपलांमध्ये?
1: आधी साधी पुढारी बिडारी त्या बेल्टच्या.
0: अच्छा अच्छा, खूप छान. आज कुठलं गीत ऐकायचं?
1: बादल हिमग्रस्ताय, दर्पुदास लागताय, सूरज आकाश, लक्ष्मी कदम, मंगल कदम, कदम परिवार.
0: हो नक्कीच, तुमच्या पसंतीचं हे गीत ऐकूयात आता. धन्यवाद कॉल केल्याबद्दल.
1: धन्यवाद.

0: हेलो नमस्कार. हेलो गीतमाला.
1: मी साहेबराव पाटील राहा शिराळा तालुका जाफरा जिल्हा जालना चंबुला ताई.
0: साहेबराव पाटील काय करता तुम्ही?
1: शेती काम करतो ताई आम्ही.
0: अरे वा खूप छान. मग आता सध्या पावसाची वाट बघत असाल?
1: शेतीमध्ये आता जाऊन बसावं पाण्याची वाट पाहावं दिवसभर मशागत करून बसलो. आता फक्त पावसाची वाट बघत आहे आम्ही.
0: बरोबर आहे बरोबर आहे.
1: कपाशीचं पीक आणि सोयाबीनचं दोन्ही पीक असते आमच्याकडे. तरी आता कालपासून सर्व वातावरण चेंज झालं. आता यावा अंदाज वाटायला लागला.
0: अगदी बरोबर आहे. आज कुठलं गीत ऐकायचं साहेबराव तुम्हाला?
1: आज मौसम बडा बेईमान आहे.
0: नक्कीच आपण हे छानसं गीत ऐकूयात. कॉल केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो नमस्कार. हॅलो
1: बोला. नमस्कार अनिता ताई.
0: नमस्कार, कोण बोलताय?
1: डगे परमेश्वर बोलतोय, देवीचे मनोरून.
0: काय करता तुम्ही?
1: मी शेती करतो अनिता ताई. हा कार्यक्रम पूर्वीसारखा सुरू झाल्याबद्दल खूप खूप आनंद वाटतो.
0: हो, आम्हाला पण खूप आनंद वाटतोय तुमच्याशी बोलून.
1: असेच सप्रिय नमस्कार हॅलो गीत मला असेच आठवणीने कार्यक्रमाची रूपरेषा वाढवीत राहावी.
0: हो नक्कीच. आज कुठलं गीत ऐकायचं?
1: मेघारे मेघारे प्यासा सावन मधलं.
0: कॉल केल्याबद्दल धन्यवाद.
1: रणजित कुमार थोरात बिडकर आणि नारायणराव चिरके,
0: धन्यवाद कॉल केल्याबद्दल.
1: धन्यवाद.

0: हॅलो नमस्कार. हॅलो गीतमाला.
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार, कोण बोलतय?
1: रणजित कुमार थोरात बोलतो मॅडम. फकीर रेडिओ.
0: रणजित कुमार नमस्कार. तुमचं आता ढगे परिवाराना नाव घेतलं बघा आणि लगेच तुमचा कॉल आला.
1: बरोबर. मला गाण ऐकत मॅडम.
0: कुठून बोलताय तुम्ही आणि काय करतात?
1: मी ऑटो रिक्षा चालवतो मॅडम, बीडहून बोलतो.
0: अरे वा, खूप छान. मग सध्या कसं चालू आहे तुमचा व्यवसाय?
1: व्यवसाय सध्या पाऊस पण नसल्यामुळे जरा कमीच आहे मॅडम.
0: हो बरोबर आहे, सगळेजण पावसाची वाट बघतोय आपण.
1: हो शेतकरी आहे ना मॅडम, त्याच्यामुळे जरा धंद्यावर परिणाम झाला.
0: नाही हे पण पाऊस आल्यामुळे सगळं सुजलाम सुफलाम होईल अशी आपण अपेक्षा धरूयात. हो की
1: नाही? हो प्रयत्न करू आपण.
0: नक्कीच नक्कीच. आज कुठलं गीत ऐकायचं?
1: त्यासाठी गाणं निवडलं मॅडम मी.
0: हो सांगा ना.
1: लगान चित्रपटाचं गाणं काले मेघा काले मेघा पाणी तो बरसा.
0: कॉल केल्याबद्दल धन्यवाद.
1: हो धन्यवाद. हो.

0: हॅलो नमस्कार. हॅलो गीतमाला, कोण बोलतोय?
1: विष्णू श्रीराम शिंपले बोलतो.
0: हा शिंपले, बोला ना, काय करता तुम्ही?
1: शेती करतो मॅडम.
0: बरं, आज कुठलं गीत ऐकायचं?
1: टिप टिप बरसा पाणी ते गीत ऐकायचं होतं.
0: बरं बरं, नक्की कॉल केल्याबद्दल धन्यवाद.
1: श्रीमंत चौरे, सोमा चौरे, पाजीराम साबळे, बळीराम साबळे,
0: धन्यवाद कॉल केल्याबद्दल.
1: धन्यवाद.

श्रोते हो, हा होता आजचा शेवटचा कॉल. टिपटिप बरसा पाणी. श्रोते हो, खरंच आपण वाट बघतोय पावसाची, आणि पाऊस नक्की पडणार आणि ही धरती सुजलाम सुफलाम होणार.

अशी आशा बाळगूयात. आणि याबरोबरच आजचा हॅलो गीतमाला हा फोन इन कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं अनिता देव यांनी, तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे, तर तांत्रिक सहाय्य मिळालं होतं जयंत पाटील यांचं.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीडी केंद्रावरून 102.9 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो सकाळचे 10:32 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्य मंत्र हा आरोग्यविषयक कार्यक्रम. यात आज ऐकूया फुफ्फुसांचे आजार आणि त्यावरचे उपचार याविषयी डॉक्टर सुनील वाघमारे यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्य मंत्र या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपल्याकडं म्हटलं आहे शरीर माध्यम खलु धर्म साधनम, म्हणजेच आपली शरीररूपी संपत्ती निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील प्रत्येक सुखाचा आनंद घेऊ शकतो. आणि या शरीराला जिवंत ठेवणारा, आपल्याला निसर्गाशी जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा कोणता असेल, तर तो म्हणजे आपला श्वास. आपण म्हणतो ना, श्वास आहे तोवर आस आहे. पण आजच्या आधुनिक जगात वाढत्या प्रदूषणामुळं, बदलत्या जीवनशैलीमुळं आणि वेगवेगळ्या संसर्गामुळं आपल्या याच श्वासाला कुठेतरी अडथळा निर्माण होतो आहे. कधी साध्या खोकल्याचं रूपांतर गंभीर आजारात होतं, तर कधी दम्यासारखा आजार व्यक्तीला त्रस्त करून सोडतो. ग्रामीण भागातील चुलीचा धूर असो की शहरातील वाहनांचे प्रदूषण, आपल्या फुफ्फुसांची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. फुफ्फुसांचे हे आजार नेमके का होतात, त्यांची लक्षणं काय आणि वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपचार कोणते, या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आज आपण हा कार्यक्रम घेऊन आलो आहोत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी. आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आपल्या भागातील अत्यंत प्रसिद्ध आणि अनुभवी छातीचे रोगतज्ज्ञ डॉक्टर सुनील वाघमारे. डॉक्टर साहेब, आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद सर.
1: तर श्रोतेहो, चला तर मग डॉक्टरांशी चर्चा सुरू करूया आणि जाणून घेऊया आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य कसे जपायचे. सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की आपल्या शरीरात फुफ्फुसांचे मुख्य कार्य काय असतं आणि मानवी आरोग्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे.
2: सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मी डॉक्टर सुनील वाघमारे, श्वसन विकार तज्ज्ञ. फुफ्फुसं हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहेत, जे हृदयासोबत संलग्न छातीमध्ये बसवलेले आहेत. फुफ्फुसांचं महत्त्वाचं कार्य हे श्वास घेणं, शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणं आणि शरीरामध्ये जे इतर गॅसेस तयार होतात जसे की कार्बन डायऑक्साईड, त्याला बाहेर काढणं हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे.
1: बरं, आणि आपल्या आरोग्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे.
2: सर, जसं तुम्ही मगाशी बोललात की श्वास आहे म्हणजे जीवन आहे, श्वास आहे म्हणूनच जीवन आहे, श्वास सुरू आहे म्हणूनच शरीर सुरू आहे. जसं हृदय सुरू आहे म्हणून शरीर सुरू आहे, तसंच श्वास सुरू आहे म्हणून शरीर सुरू आहे. म्हणूनच हृदय आणि फुफ्फुस हे शरीरातले महत्त्वाचे अवयव आहेत.
1: बरं, डॉक्टर साहेब, जसं आपण फुफ्फुसांचं महत्त्व सांगत आहात, तर फुफ्फुसांचे जे आजार होतात किंवा त्याच्या होण्यामागची जी कारणं आहेत, मुख्य कारणं कोणती म्हणता येतील.
2: सर, फुफ्फुसांचे आजार हा एक कॉमन टर्म झाली. फुफ्फुसांचे वेगवेगळ्या प्रकारांचे आजार असतात, ज्याच्यामध्ये इन्फेक्शन, जंतुसंसर्ग, दम्याचे आजार असे वेगवेगळ्या प्रकारांचे आजार आहेत. त्यांचे कारण पण वेगवेगळे असतात. काही आजारांमध्ये ॲलर्जी, धुळीचं एक्सपोजर, धुराचं एक्सपोजर, क्रॉनिक व्यसनं, जे दीर्घकाळ व्यसनं असतात व्यक्तींना, जसे की सिगरेट ओढणं आहे, बिडीचं व्यसन आहे, किंवा काही व्यक्तींमध्ये कामाच्या ठिकाणी जे एक्सपोजर होते, जसे की धूळ आहे, कन्स्ट्रक्शन साईटवरती जे डस्ट असते, काही कंपनीमध्ये काम करणारे लोक आहेत, जे खाणीमध्ये काम करणारे लोक आहेत, यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सपोजरमुळे फुफ्फुसांचे आजार होतात. या व्यतिरिक्त काही व्यक्तींमध्ये जंतुसंसर्गामुळे, म्हणजेच व्हायरल इन्फेक्शनमुळे, बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे किंवा फंगल इन्फेक्शन्समुळे सुद्धा फुफ्फुसांना प्रादुर्भाव होतो आणि फुफ्फुसं कमजोर होतात.
1: बरोबर. म्हणजे डॉक्टर साहेब, आपल्या श्वासाद्वारे ज्या ज्या गोष्टी आपल्या शरीरात प्रवेश करतील, तर त्या कारणामुळे विविध आजार आपल्याला होतात असं म्हणता येईल.
2: हो सर.
1: डॉक्टर साहेब, जसं विविध आजारांची आपण चर्चा करतोय, तर साधी सर्दी किंवा खोकला आणि फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग याला आपण इन्फेक्शन वगैरे म्हणतो, तर यातला फरक श्रोत्यांनी कसा ओळखावा?
2: साधी सर्दी खोकला जो कॉमन प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये लोकांना सुरुवातीला सर्दी आणि खोकला हेच लक्षण असतात. थोडा हलका ताप, मध्यम स्वरूपाचा ताप येणं जाणवतं, आणि बऱ्याचशा रुग्णांमध्ये हे जे लक्षणं असतात हे कुठल्याही उपचाराशिवाय कंट्रोलमध्ये येतात. किंवा काही रुग्णांमध्ये त्रास थोडा जास्त असेल तर त्यांना औषध उपचार घेऊन 3 ते 5 दिवसांमध्ये हा त्रास कंट्रोलमध्ये येतो.
1: सर्दी खोकला झाल्यानंतर 2-3 दिवस राहतोच आपण असं जे म्हणतो.
2: बरोबर. पण जे पाण्याच्या बदलामुळे आहे, वातावरणातल्या बदलामुळे आहे, किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे आहे, आपला जो पब्लिक कॉन्टॅक्ट असतो त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला एक्सपोजर होतं, इतरांचे जे व्हायरल इन्फेक्शन असतात ते आपल्याला येतात. पण जे गंभीर स्वरूपाचे आजार जे आहेत ज्याच्यामध्ये आपण निमोनिया, फुफ्फुसांच्या आतून जंतुसर्ग संसर्ग होणे, त्याच्यासोबतच छातीमध्ये पाणी तयार होणे, पस तयार होणे, असे वेगवेगळ्या प्रकारांचे आजार आहेत. यामध्ये काय होतं की पेशंटला त्रास जो आहे तो सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा जरी असला तरी तो कव्हर होत नाही, लवकर कंट्रोलमध्ये येत नाही. आणि त्यासोबत पेशंटला थंडी ताप येणे, भरपूर अशक्तपणा जाणवणे, श्वास घ्यायला त्रास होणे, जेवण न जाणे, भूक मंदावणे, आणि पेशंटचं आरोग्य आहे त्याला पेशंटला लक्षात येतात की काही गोष्टी की त्यांचा जो त्रास आहे हा हलक्या स्वरूपाचा नसून हा मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा आहे. गंभीर स्वरूपांचा त्रास होतोय हे ओळखण्यासाठी श्रोत्यांना किंवा रुग्णांना त्यांच्या जनरल कंडिशन कडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर त्यांना हलक्या हलक्या गोष्टींमध्ये सर दम लागत आहे, खूप तीव्र स्वरूपाचा ताप येत आहे जो वारंवार येतोय, आणि पेशंटला जेवण जात नाहीये, ज्यांचा खोकला आहे किंवा त्याच्यामधून येणारे बेडके आहेत त्याचा कलर हा नॉर्मल नसेल, पिवळा हिरवट असेल किंवा रक्त पडत असेल, तर अशा कारणांमध्ये श्रोत्यांच्या किंवा पेशंटच्या लक्षात यायला पाहिजे की हा त्रास साधा नाहीये,
1: गंभीर स्वरूपाचा.
2: येस, गंभीर स्वरूपाचा त्रास आहे.
1: डॉक्टर साहेब, जसं आपण चालताना पाहतो किंवा काही लोकांना फार लवकर दम लागतो किंवा लवकरच त्यांना दम लागतो, हे सुद्धा लक्षण आपल्याला गंभीर स्वरूपाचं लक्षण दिसतंय असं काही सांगता येईल का त्याविषयी आपल्याला?
2: सर, जिना चाडताना दम लागणे किंवा चालताना दम लागणे हे कॉमन लक्षण आहे. चालताना दम लागणं हा याला आपण गंभीर नाही म्हणता येणार, गंभीर आजार नाही म्हणता येणार, पण हे गंभीर आजाराची सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो.
1: बर.
2: काही व्यक्तींना चालताना दम लागणे हे लक्षण असेल तर त्यामध्ये काही आजार आहेत जे आपल्याला त्याची तपासणी करणं गरजेचं आहे. पेशंटला फुफ्फुसांचे आजार, हृदयांचे आजार, काही किडनीच्या आजारांमध्ये आणि शरीरामध्ये जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तरी सुद्धा रुग्णांना चालताना दम लागणे हे लक्षणं जाणवू शकतात. तर मूळ आजार काय आहे हे तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून आणि त्याच्याशी ज्या त्यासाठी ज्या गरजेच्या तपासण्या आहेत ते करून मूळ आजार आपण डायग्नोज करू शकतो आणि त्याला गरजेचा उपचार आहे तो करू शकतो.
1: बर. अशी कोणती लक्षणं आहेत की जी दिसल्यास घरगुती उपचार न करता तातडीनं जे छातीचे रोगतज्ञ आहेत किंवा जे आपण फुफ्फुस तज्ञांकडे जाणं गरजेचं आहे का?
2: हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सर. आजच्या काळामध्ये माझ्या ओपीडी प्रॅक्टिसमध्ये मी बघतो की बरेचसे रुग्ण आहेत ज्यांना दम्याचे, फुफ्फुसांचे त्रास आहेत, त्यांना काही ठराविक लक्षणं असतात. तसे मी एक एक आजाराशी रिलेटेड लक्षणं सांगतो. फुफ्फुसाशी रिलेटेड काही कॉमन सिम्पटम्स असतात, जसे की रुग्णांना वारंवार खोकला येणे, जो की सुका असू शकतो किंवा त्यामध्ये बेडके असू शकतात, आणि असं नेसेसरी नाही की रोज खोकला असायला पाहिजे. खोकला येतो जातो, काही दिवस राहतो, आठवडाभर राहतो, 4-5 दिवस राहतो.

0: नंतर तो काही दिवस येत नाही, परत काही दिवसांनी येतो, महिन्यांनी येतो. याच्यासोबत पेशंटला वारंवार कफ तयार होतो, म्हणजे स्पुटम येतं, सकाळी स्पुटम येतं, कामाच्या वेळेला पण स्फुटम येतं. या व्यतिरिक्त काही रुग्णांना छाती गच्च आहे, छाती जाम आहे, त्यासोबत छातीमध्ये घरघर होते किंवा शिट्टीसारखा आवाज येतोय, चालताना दम लागतो. आपण जे रेग्युलर ऍक्टिव्हिटी करतो, रेग्युलर ऍक्टिव्हिटी करताना सुद्धा दम लागतो. तर अशा हे जे लक्षण आहेत, या लक्षणांमध्ये जाणून येतं की त्यांना कुठला तरी आजार आहे, ज्याचा आपल्याला इव्हॅल्युएशनची गरज आहे आणि त्याचं कारण शोधणं गरजेचं आहे.
1: बरं डॉक्टर साहेब, हल्ली तरुणांमध्ये अचानक श्वास लागणं किंवा छातीत कफ जमा होण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला वाढलेलं दिसून येते, तर त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे?
0: सर, तरुण वयामध्ये ज्यांना असे लक्षण येतात, जाणून येतात, ज्यामध्ये कफ तयार होतोय किंवा दम लागतोय, तर यामध्ये काही गोष्टी आहेत, जसं की अनुवांशिक घटक आहेत. काही जणांच्या घरामध्ये आई वडिलांना, भाऊ बहिणीला, आजी आजोबांना दम्याचे आजार असतील, अस्थमा आणि ॲलर्जी, तर व्यक्तीमध्ये दम्याचे प्रकार आढळून येतात, त्यांना अशी लक्षणं जाणवू शकतात. या व्यतिरिक्त जे धुळीचं एक्सपोजर आहे, आपल्या आजूबाजूला चालताना फिरताना रस्त्यावरती घरामध्ये धुळीचं जे प्रमाण आहे, इनडोअर एअर पोल्युशन आहे, घरामध्ये उदबत्तीचा धूर असतो, मॉस्किटो कॉईलचा धूर असतो, बऱ्याच जणांच्या घरामध्ये स्मोकिंग करणारे व्यक्ती असतात, सिगरेट ओढणारे, बिडी ओढणारे, खेडेगावामध्ये चुलीचा धूर आहे, ज्यांचं काम हे एखाद्या जळणाऱ्या गोष्टीच्या भोवताली असतं, जिथं धूर नेहमीच धूर असतो, जसं की वीटभट्टीमध्ये काम करणारे व्यक्ती आहेत, तर या सगळ्यांमध्ये दम्याचा प्रकार जो आहे हा कमी वयामध्ये चालू होतो आणि त्यांना त्रास जाणवतो.
1: डॉक्टर साहेब, दम्याविषयी आपण सांगत आहात, त्याचबरोबर दुसरा एक आजार या संदर्भातच आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे COPD. आता खरं तर सुरुवातीला आम्हाला हे सांगा की दमा आणि COPD यातला काय फरक आहे आणि यामध्ये या दोन्ही आजारामध्ये काय फरक आहे?
0: सर, दमा हा जो आजार आपण बोलला जातो, दमा हा कॉमन शब्द वापरला जातो. प्रत्येक रुग्ण म्हणतो की मला दमा आहे, पण तो दमा म्हणजे त्याला म्हणायचं असतं की त्याला चालताना दम लागतो. पण दमा हा आजार आहे, ज्यांना अस्थमा आहे त्यांच्यासाठी वापरायला पाहिजे, पण हा कॉमन बोलीभाषेमध्ये प्रत्येक रुग्ण ज्यांना दम लागतो तो म्हणतो त्याला दमा आहे.
1: अस्थमा कशाला म्हणता येईल नेमकं?
0: सर, अस्थमा आणि COPD हे दोन वेगवेगळे फुफ्फुसांचे आजार आहेत आणि हे मेनली श्वासनळ्यांचे आजार आहेत. या दोन्ही आजारांमध्ये श्वासनळ्या आकुंचन पावतात, नॉर्मल पेक्षा लहान होतात, ज्याच्यामधून श्वास घेताना रुग्णाला त्रास होतो. या आजारांमध्ये वारंवार खोकला येणे, बेडके तयार होणे, म्युकस येणे आणि श्वास पूर्ण होत नसल्यामुळे दम लागणे, ऑक्सिजन कमी होणे ही लक्षणं असतात. पण अस्थमा जो आहे हा आजार लहान वयापासून, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो आणि त्याचं कारण जे आहे ते प्रत्येक व्यक्तीमध्ये निश्चित नसतं. काही जणांना ॲलर्जीमुळे होतो, काही जणांना अनुवांशिक घटकांमुळे अस्थमा येतो, काही जणांना वर्क प्लेस एक्सपोजरमुळे ऑक्युपेशनल अस्थमा हा कोणत्याही वयाच्या व्यक्तींना होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जे श्वासनाळ्यांमध्ये जे आकुंचन पावलेले असते ते औषधं घेतल्यानंतर पूर्णपणे बरं होऊ शकतं. अस्थमा हा रिव्हर्सिबल असतो आणि COPD हा जो आजार आहे तो जनरली वृद्ध व्यक्तींमध्ये, ज्यांचं वय 40 वर्षांच्या पुढे आहे अशा व्यक्तींमध्ये होतो आणि COPD मध्ये जे श्वासनाळ्यांचं आकुंचन झालेलं आहे ते पूर्णतः मोकळं होत नाही, हा आजार प्रोग्रेसिव्ह असतो.
1: बरं, मग त्याला नियंत्रित ठेवता येतं का, त्याला पुन्हा रिव्हर्स नाही करू शकत आपण?
0: सर, अस्थमा हा रिव्हर्सिबल असतो, अस्थमा पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि आणता येतो. COPD हा जो आजार आहे हा त्याच्या नावातच आहे, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. तर हा क्रॉनिक म्हणजे जुनाट आजार आहे जो की स्लोली प्रोग्रेसिव्ह असतो आणि हा पूर्णपणे बरा करता येत नाही, त्याला आपल्याला औषध उपचार रेग्युलर घेऊन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं. जर व्यवस्थित उपचार नाही घेतले तर COPD हा कमी काळामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रोग्रेस होऊन रुग्णाला जास्त त्रास होऊ शकतो.
1: बर सर, ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला चुलीवर स्वयंपाक करतात, या चुलीच्या धुरामुळे त्यांच्या फुफ्फुसावर काय परिणाम होतो?
0: सर, धुरामध्ये काही घटक असतात, स्मॉल पार्टिक्युलेट मॅटर्स असतात, छोटे छोटे कण असतात, जे की श्वासनाळ्यांमधून फुफ्फुसाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतात. या धुरामुळे आणि त्यातल्या घटक

0: कीटकांमुळे श्वासनळ्यांमध्ये बदल घडतात. श्वासनळ्याच्या आतील आवरण जे असते त्याच्यावर सूज येते आणि श्वासनळ्या आकुंचन पावतात. याचाच परिणाम बऱ्याच वर्षांच्या एक्सपोजर नंतर व्यक्तींना दम्याचे आजार होतात.
1: बर, डॉक्टर साहेब, फुफ्फुसांचा आपला जो विषय आहे तर त्याच्या संदर्भातल्या आजारांवर आपण चर्चा करत आहोत. तर न्यूमोनिया हा जो आजार आहे तो नेमका काय आहे आणि तो कोणासाठी जास्त धोकादायक ठरू शकतो असं आपल्याला वाटतं?
0: सर, न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसांचा जंतुसंसर्ग आणि फुफ्फुसांच्या जो गाभ्यामध्ये झालेला जंतुसंसर्ग आहे त्याचा वाढलेला परिणाम. यामध्ये काय होतं की जिथं फुफ्फुसांच्या छोट्या छोट्या सॅक्स असतात ज्याला आपण अल्व्हियोलाय म्हणतो, जिथे ऍक्च्युअल ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज होतं, त्या गाभ्यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यामुळे तो भाग काही काळापुरता निकामी होतो आणि आपण त्याला न्यूमोनिया म्हणतो.
1: न्यूमोनिया पूर्णपणे बरा होऊ शकतो का सर?
0: हो सर, न्यूमोनिया हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. गरजेची औषध उपचार प्रणाली आहे ती जर मिळाली, अँटीबायोटिक्स आणि इतर उपचार, तर न्यूमोनिया पूर्णपणे बरा होतो.
1: बरं
0: सर, न्यूमोनिया धोकादायक अशा व्यक्तींमध्ये होऊ शकतो ज्यांचं वय 50-60 वर्षांच्या पुढे आहे, ज्यांना ब्लड प्रेशर, मधुमेह, लिव्हरचा आजार, किडनीचा आजार आहे आणि ज्यांना दम्याचे आजार आहेत, अशा व्यक्तींमध्ये न्यूमोनिया हा जास्त गंभीर होऊ शकतो.
1: डॉक्टर साहेब, जसं न्यूमोनिया या आजारासंदर्भात आपण सांगितलं त्याचप्रमाणे आणखी एक मोठा आजार आपल्याला दिसतो आपल्या देशात, टीबीचं, जे ज्याला क्षयरोग म्हणतो आपण, याचं प्रमाण अजूनही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. तर हा जो टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
0: सर, टीबी हा आजार मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जंतूच्या संसर्गामुळे होतो आणि टीबी हा पूर्ण उपचार व्यवस्थित घेतला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो.
1: बर, आता श्वासाच्या संदर्भातला एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छिन. घोरणे आणि झोपेत अचानक श्वास रोखला जाणे हा फुफ्फुसाशी संबंधित आजार आहे का आणि असेल तर याच्यावरती उपचार काय आहेत? किंवा बरेच जण झोपेमध्ये घोरतात आणि त्याचा त्रास शेजारच्या व्यक्तीला होतो.
0: हो सर, घोरणे हे एक लक्षण आहे. बऱ्याच व्यक्तींमध्ये घोरणं हे ॲबनॉर्मल असू शकतं, ज्याचं कारण आहे स्लीप ॲपनिया नावाचा आजार. तर या आजारामध्ये होतं काय की त्यांचा जो श्वास घेण्याचा जो भाग आहे ज्याला आपण जबडा म्हणतो तो आतून अरुंद झालेला असतो आणि हा स्लीप ॲपनिया हा आजार कॉमनली जे लठ्ठ व्यक्ती आहेत, ज्यांचं वजन जास्त आहे, अशा व्यक्तींमध्ये जाणवून येतो.
1: म्हणजे श्वास रोखले जाणं असं म्हणता येईल का त्याला?
0: श्वास झोपेमध्ये रोखला जातो. ज्यावेळी हा व्यक्ती झोपतो त्यावेळेला त्याचा जो मसल टोन आहे तो कमी होतो, त्याचा जो अरुंद झालेला जो जबडा आहे तो आणखीन छोटा होतो आणि त्यावेळेला त्याचं जे सॉफ्ट पॅलेट आहे आणि जीभ आहे ती मागच्या बाजूला सरकते आणि श्वास घेताना घोरलेला आवाज तयार होतो.
1: अच्छा,
0: काही व्यक्तींमध्ये श्वास घेताना तो पूर्णपणे फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाही आणि तो श्वास मध्येच अडकतो.
1: बर,
0: असं ज्या वेळेला वारंवार होतं त्याला ॲपनिया आणि हायपोपनिया असं संबोधलं जातं. तर या कंडिशन मध्ये काय होतं की तो व्यक्ती जो आहे तो झोपेमध्ये घोरत असताना त्याचा श्वास मध्ये मध्ये बंद पडतो आणि त्याचा ऑक्सिजन जो आहे तो नॉर्मल पासून खालावतो. जर तो एका विशिष्ट लेवलच्या खाली जर जात असेल तर त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती व्हायला लागतो. मेंदूला पूर्ण ऑक्सिजन पुरवठा होत नाही, हृदयाला ऑक्सिजन पुरवठा होत नाही, पूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. त्याचा परिणाम हृदयाची गती वाढते, ब्लड प्रेशर वाढते. दिवसा उठल्यानंतर सकाळी व्यक्तीला चिडचिडेपणा, झोप पूर्ण न झालेली असं वाटणे, आळस येणे, कामामध्ये लक्ष न लागणे, विसराळूपणा येणे आणि वारंवार आळस येणे आणि वारंवार डुलकी येणे ही लक्षणं दिवसा जाणवतात. तर या आजारासाठी आपल्याला पॉलिसोमनोग्राफी म्हणजे स्लीप स्टडी नावाची एक तपासणी करणे आवश्यक असते, ज्यामध्ये लक्षात येते की त्या रुग्णाला स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे किंवा नाही आणि तो आजार डायग्नोज झाल्यानंतर त्याची सिव्हिरिटी लक्षात येते. जर हा आजार मॉडरेट किंवा सिव्हिअर असेल तर त्या रुग्णाला सीपॅप नावाची एक उपचार पद्धती आहे, कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर, ही उपचार पद्धती वापरून त्याला त्याचा स्लीप ॲपनिया ट्रीट करता येतो. याच्या व्यतिरिक्त रुग्णाला इतर जे आजार आहेत त्याच्यासोबत जसे की ब्लड

0: प्रेशर आहे, डायबिटीज आहे, त्यांचे ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त व्यक्तीला वजन कंट्रोलमध्ये आणणं, व्यायाम करणं आणि त्याची लाईफस्टाईल बदलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: डॉक्टर साहेब, फुफ्फुसांचे जे आजार आहेत तर त्या आजारांचं अचूक निदान व्हावं किंवा त्या आजारांचं अचूक निदान करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या चाचण्या केल्या जातात?
0: सर, फुफ्फुसांच्या आजारांचं निदान करण्यासाठी काही बेसिक टेस्ट आहेत, जसं की पीक फ्लो चेक करणे. पीक फ्लो हा आपल्या श्वासाची गती मोजतो. ही एक साधी सोपी टेस्ट आहे जी चेक करण्यासाठी 1 ते 2 मिनिटांचा वेळ लागतो. जी ही टेस्ट आहे ही आम्ही ओपीडीमध्ये तपासतो. याच्या व्यतिरिक्त पल्मोनरी फंक्शन टेस्ट, स्पायरोमेट्री, ही एक तपासणी आहे. यामध्ये फुफ्फुसांचं जे कार्य आहे ते पूर्ण तपासलं जातं. या टेस्टमध्ये फुफ्फुसांमध्ये किती हवा जाते आणि किती हवा बाहेर येते हे मोजलं जातं. श्वास घेतानाचा फ्लो मोजला जातो, त्याचा ग्राफ तयार केला जातो आणि त्यानुसार व्यक्ती ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिसीज मध्ये मोडते किंवा रिस्ट्रिक्टिव्ह एअरवे डिसीज मध्ये मोडते हे चेक केलं जातं आणि त्यानुसार त्यांना उपचार दिले जातात.
1: बर, सीटी स्कॅन वगैरे याच्यामध्ये केलं जातं तर ते पण या चाचणीमध्येच येतं का?
0: हो सर, फुफ्फुसांचा सीटी स्कॅन, कॉमनली हाय रिझोल्युशन सीटी स्कॅन जो आहे, तो काही आजारांमध्ये केला जातो. ज्याच्यामध्ये सीओपीडी, इंटरस्टिशियल लंग डिसीज, ब्रॉन्किक्टॅसिस, निमोनिया आणि फुफ्फुसांचे इतर आजार डायग्नोज केले जातात.
1: बर, डॉक्टर साहेब, दम्याच्या रुग्णांसाठी इनहेलर हे एक वरदान मानलं जातं पण समाज मनात याबद्दल काही भीती किंवा गैरसमज आहेत, याबद्दल आपण काय सांगाल?
0: सर, इनहेलर हे एक विशिष्ट उपकरण आहे ज्याच्यामध्ये जे फुफ्फुसांना लागणारं औषध आहे ते रुग्णांना दिलं जातं. हे एक प्रकारचं औषध आहे जे आपण, इनहेलर हे एक डिव्हाइस आहे ज्याच्यामधून आपण रुग्णांना एक औषध देतो. जी औषध इतर स्वरूपामध्ये देता येतात जसे की सिरप आहे, टॅबलेट्स आहे, परंतु इनहेलर हे डिझाईन याच्यासाठी केलेले आहेत की ते औषधाचा जो डोस आहे तो डायरेक्टली फुफ्फुसांपर्यंत पोहोचता यावा. त्यामुळे असा फायदा होतो की औषध पूर्णपणे फुफ्फुसांपर्यंत गेल्यामुळे त्याचा इतर शरीरावरती जो होणारा साईड इफेक्ट आहे तो टाळला जातो. जर औषध गोळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा सिरपच्या स्वरूपामध्ये जर घ्यायचं असेल तर ते शरीरामध्ये गेल्यानंतर पूर्ण शरीरावरती काम करेल.
1: अच्छा,
0: इनहेलर मधून जे औषध दिलं जातं ते वाफेमधून जे प्रकारचे औषध दिलं जातात त्या प्रकारचेच असतात. ही औषधं कुठल्याही प्रकारची सवय तयार करत नाही किंवा त्यांच्यामध्ये तसं पोटेन्शियल नसतं, त्यामुळे इनहेलरची सवय लागत नाही.
1: बर, डॉक्टर साहेब, जसं हे जे फुफ्फुसांचे गंभीर आजार आहेत त्या आजारांवर आता वैद्यकीय क्षेत्रात कोणत्या आधुनिक उपचार पद्धती किंवा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत?
0: फुफ्फुसांच्या आजारांमध्ये नवीन उपचार पद्धतींमध्ये ब्रॉन्कोस्कोपी, थोरॅकोस्कोपी, थोरॅसिक सर्जरी या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो.
1: डॉक्टर साहेब, याच्यामध्ये लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना फुफ्फुसांचे संसर्ग होऊ नयेत म्हणून कोणत्या लसी उपलब्ध आहेत आणि त्या कधी घ्यायला पाहिजेत?
0: सर, फुफ्फुसांना वारंवार जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून काही लस घेणं आवश्यक आहे आणि त्या आपण नेहमी रुग्णांना घेण्याचा सल्ला देतो आणि देतो पण. त्यामध्ये पहिली आहे फ्लू व्हॅक्सिन. तर फ्लू व्हॅक्सिन ही जी आहे ही लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत दरवर्षी घेणं गरजेचं आहे. दुसरी लस जी आहे त्याला आपण निमोकोकल व्हॅक्सिन म्हणतो. तर ही लस सुद्धा लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत देता येते. काही व्यक्तींना ज्यांना जुनाट आजार आहेत जसे की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयाचा, किडनीचा आणि फुफ्फुसांचा आजार आहे, अशा व्यक्तींमध्ये दोन्ही लस देणं आवश्यक आहे.
1: बर, डॉक्टर साहेब, जसं वायू प्रदूषण आणि सिगारेट, विडी किंवा ज्याला आपण वेपिंग म्हणतो याच्यामुळे फुफ्फुसांचे जे नुकसान होते ते किती मोठे नुकसान होते असं आपल्याला वाटतं?
0: सर, आपल्या अवतीभोवती असलेलं प्रदूषण, वातावरणातलं प्रदूषण, धूळ, गाड्यांचे धूर आणि जसं तुम्ही म्हणालात सिगरेटचा धूर आहे, विडीचा धूर आहे, चुलीचा धूर आहे आणि व्हेपिंग मधून जे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस लंग्स मध्ये जातात, फुफ्फुसांमध्ये जातात, या सगळ्यांचा फुफ्फुसांवरती दीर्घकाळ परिणाम होतो. या सगळ्यांमुळे फुफ्फुसांचं जे कॅपॅसिटी आहे, लंग व्हॉल्युम जे आहे ते कमी होतं. हळूहळू हळूहळू त्या व्यक्तींना फुफ्फुसांचे लक्षणं सुरू होतात आणि हे जे प्रदूषणाचा परिणाम आहे हा जर दीर्घकाळ होत राहिला तर त्यांना जुनाट फुफ्फुसांचे दीर्घकाळ आजार जडण्याची दाट शक्यता तयार होते.
1: बर, डॉक्टर साहेब, जसं आपण आजारांविषयी चर्चा केली तर एका दृष्टीने प्रतिबंध किंवा आपली जी जीवनशैली म्हणता येईल तर याच्या अनुषंगाने एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो मी. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणते प्राणायाम

0: किंवा योगासनं किंवा इतर व्यायाम फायदेशीर ठरतात आपल्याला?
1: सर, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि मेंटेन ठेवण्यासाठी सर्वच प्रकारचे व्यायाम जे आहेत ते फायद्याचे आहेत. ज्यामध्ये व्यक्तीनं चालणं आलं, जिममध्ये व्यायाम करणं आलं, सायकलिंग करणं आलं, स्विमिंग करणं आलं, घरी योगा करणं आलं, त्यामध्ये अनुलोम विनुलोम असे प्रकार जे आहेत त्यांचा पण समावेश होतो.
0: मग फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा असं आपण श्रोत्यांना सांगाल?
1: आपला आहार जो आहे हा बॅलन्स्ड असायला पाहिजे. सर्व घटकांचं प्रमाण जे आहे ते बॅलन्स्ड प्रमाणामध्ये जर घेतलं तर फुफ्फुसांचं आरोग्य आहे ते आपण नियंत्रित करू शकतो,
0: निरोगी ठेवू शकू.
1: येस सर.
0: डॉक्टर साहेब, शेवटी जाता जाता आकाशवाणीच्या अनेक श्रोत्यांना फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यासाठी आपण कोणता संदेश द्याल?
1: फुफ्फुसांचं आरोग्य जपण्यासाठी आपली जीवनशैली बदलणं गरजेचं आहे. ज्यामध्ये सुरुवातीला काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे. ज्यामध्ये धूळ, धूर, वेगवेगळ्या प्रकारचे उग्रवास सेंट जे आहेत हे टाळणं महत्वाचं आहे. व्यक्तींनी मास्क वापरणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी जिथे धुळीचं प्रमाण जास्त आहे किंवा काही विशिष्ट घटक आहेत जे फुफ्फुसांना अपाय करू शकतात अशा ठिकाणी जाणं किंवा जास्त वेळ थांबणं टाळलं पाहिजे. या व्यतिरिक्त ज्यांना सिगरेट विडीची व्यसनं आहेत त्यांनी ती बंद करायला पाहिजेत. चुलीचा वापर किंवा इतर गोष्टी इतर जागेवरती जिथे धुराचं प्रमाण तयार होतं ते टाळलं पाहिजे. त्याचबरोबर नियमित व्यायाम करायला पाहिजे.
0: अच्छा, डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद. आज आपण अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत फुफ्फुसांचे आजार आणि त्यांची कारणं आणि आधुनिक उपचाराविषयी इतकी सविस्तर माहिती दिली. विशेषतः इनहेलर बद्दलचे गैरसमज दूर करून प्राणायाम आणि योग्य जीवनशैलीचं महत्व तुम्ही ज्या पद्धतीनं पटवून दिलं त्याचा आमच्या अनेक श्रोत्यांना नक्कीच फायदा होईल. श्रोते हो, आज डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेला सर्वात महत्वाचा मंत्र म्हणजे फुफ्फुसांच्या कोणत्याही आजाराकडं साध्या खोकल्याकडं दुर्लक्ष करू नका. वेळेवर घेतलेला डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार आपल्याला एका निरोगी आयुष्याकडे घेऊन जाऊ शकतात. कारण आपली फुफ्फुसे सक्षम असतील तर आपला प्रत्येक श्वास मुक्त आणि आनंददायी असेल. या सुंदर संदेशासह आजच्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमाचा या ठिकाणी समारोप करत आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये येऊन श्रोत्यांना मोलात मार्गदर्शन केल्याबद्दल डॉक्टर साहेब आपले पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
1: मला या मुलाखतीसाठी बोलवून वेळ दिल्याबद्दल मी आकाशवाणी बीड केंद्राचा आभारी आहे. धन्यवाद.
0: आणि श्रोते हो, तुम्हीही आपले श्वास जपा, आरोग्य जपा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी बीड केंद्र. नमस्कार.
2: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
3: श्रोतेहो, आताच आपण आरोग्य मंत्र या आरोग्य विषयक कार्यक्रमात फुफ्फुसांचे आजार आणि त्यावरचे उपचार याविषयी डॉक्टर सुनील वाघमारे यांची रणजित बागलाने यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिका श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण

अनेक व्यक्तिमत्व या ठिकाणी ऐकत असतो आणि त्यांच्याविषयी जाणून घेत असतो आणि त्यांच्या संदर्भातली काही छान छान गाणी ऐकत असतो. आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज कुठले व्यक्तिमत्व आहे म्हणून. श्रोते हो, हे असं एक मोठं व्यक्तिमत्व आहे की जे प्रोफेशननं वेगळं होतं पण माणसाला जी कला असते ना ती त्याला त्या माध्यमातून बोलावत असते आणि ती कला इतकी प्रसिद्धीस पावते की जणू तिचा नमस्कार आपल्याला करावासा वाटतो. असंच एक छानसं व्यक्तिमत्व म्हणजे जब्बार पटेल. हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, नाट्यकर्मी आणि समाजसेवक. त्यांचा जन्म 23 जून 1942 यवतमाळ जिल्ह्यातील अर्थात महाराष्ट्र राज्याचा. श्रुतेव, विशेष म्हणजे ते शिक्षणानं अर्थात पेशानं डॉक्टर, बालरोग तज्ज्ञ. पण बघा ना, ते तज्ज्ञ झाले या मराठी सृष्टीतील आणि हिंदी सृष्टीतील काही प्रमाणात गाण्यांच्या आणि चित्रपटांच्या संदर्भात. त्यांनी मराठी नाटक आणि चित्रपट क्षेत्रात इतकं काही मोठं योगदान केलं की त्यांच्या चित्रपटातील ती कथा, ती गाणी आणि तो सर्वच भाग आपल्याला अत्यंत लोकप्रिय वाटायला लागला. त्यातल्याच एक चित्रपटातलं आपण एक गीत ऐकूयात, जे की आहे उंबरठा या चित्रपटातलं. ऐकूयात.

श्रोतेहो, खरोखरच या चित्रपटांची नांदी जर त्यांची पाहिली ना, खरोखरच असं म्हणावं असं वाटतं की वाह क्या बात है. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांपैकी म्हणजे निर्मितीबाबत जर म्हणायचं झालं तर सामना, सिंहासन, उंबरठा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, बखर एका वादळाची, असे काही नामांकित चित्रपटं त्यांनी केली. आणि याला एक सन्मान मिळालाच पाहिजे म्हणून त्यांना मिळालेले सन्मानही तितकेच उल्लेखनीय आहेत, जसं की पद्मश्री आणि पद्मभूषण. जो की पद्मश्री 1992 त्यांना प्रदान करण्यात आला, तर पद्मभूषण हा 2025. श्रोतेहो, जब्बार पटेल यांनी सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित चित्रपट निर्माण करून मराठी चित्रपटसृष्टीला एक नवी दिशा दिली. त्यांचे चित्रपट वास्तववादी आणि विचारप्रवर्तक मानले जातात. आता आपण त्यांच्याच एका चित्रपटातील गीत ऐकूयात. चित्रपट आहे सामना.

ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM बँड 102.9 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र।

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

श्रोतेहो, जब्बार पटेल अर्थात डॉक्टर जब्बार पटेल द्वारा निर्देशित आणखीन एक प्रसिद्ध आणि मैलाचा पत्थर म्हणून ओळखली जाणारी एक संगीतमय चित्रपट म्हणजे जैत रे जैत। हा चित्रपट लेखन प्रसिद्ध फिल्म लेखक जी एन दांडेकर यांनी केलं, यांनी त्यांच्या उपन्यासवर आधारित हे केलं आणि ठाकर आदिवासी जनजाती यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे। यातली सगळीच गाणी श्रुती हो इतकी अप्रतिम आहेत की जणू काही आपल्या मनाचा ठाव घेणारी ठरतात। त्यातलंच एक सुंदरसं असं गीत नभ उतरू आलं।

बहिणींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर।

0: जरा।
1: हॅलो बीड, बरोबर ओळखलं। डिअर लिसनर्स, ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो हॅलो गीतमाला आपण पुन्हा सुरू करतोय। हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय। तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर 0242 49 59 01। कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी, हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी। मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 10:30 या वेळेत। आणि हो, फोन करायलाही। पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला। फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 0242 49 59 01।

प्रसारण मंगळवारी, मंगळवारने शनिवार ऐकायला विसरू नका, सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. आणि हो, फोन करायला आहे. पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 0242 39 59.

आली जरी कष्ट दशा अपार, आली जरी कष्ट दशा अपार, न टाकी ती धैर्य तथापि थोर। केला जरी पोत बळेची खाली, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळी। वामन पंडित।

0: आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, शब्दांची चशस्त्रे यत्न करू। शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका। संत तुकाराम महाराज।
1: श्रुते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण डॉक्टर जब्बार पटेल निर्मित काही गाणी ऐकत होतो, आणि खरोखरच त्यांची गाणी ही अप्रतिम आणि ऐकीव अशीच आहे। अर्थात त्यांची निर्मिती ही म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठा खजिना आहे, आणि योगायोगानं त्यांना मिळत गेलेली त्यांच्याच चित्रपटातली गाणी असोत किंवा लेखन असो किंवा कलाकार असोत, यांचा ताळमेळ इतक्या सुंदर पद्धतीनं जुळून आला की तो आपल्या जनमानसापर्यंत पोहोचता पोहोचता एक त्याची मोठी पर्वणी तयार झाली। श्रोते हो, असेच कलाकार हे आपल्या कलेमध्ये मराठी चित्रपटसृष्टी असोत की हिंदी चित्रपटसृष्टी, त्यांचं योगदान, त्यांचं कला आणि त्यांची एकंदरीतच एक वेगळी मिजास आपल्याला त्यातून दिसत असते। मला या ठिकाणी एक नाव घ्यावंसं वाटतं, ते म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा देखणा दमदार आणि अष्टपैलू अभिनेता अरुण सरनाईक यांचं। का तर खरोखरच मराठी चित्रपट जगत आणि रंगभूमीवर आपली छाप सोडणारे अभिनेते, गायक, तबलावादक आणि मराठी सृष्टीला लाभलेल्या देखण्या नायकांपैकी एक म्हणजे अरुण सरनाईक। श्रोते हो, त्यांनी अनेक चित्रपट केली आहेत। अरुण सरनाईक हे नाव घेतल्याबरोबर आपल्याला त्यांच्या चित्रपटांची यादीच समोर आली असेल। रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन, मुंबईचा जावाई आणि असे अनेक चित्रपट। या अनेक चित्रपटातून एक दमदार नायक म्हणून ते आपल्या समोर आले। त्यांनी मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये आपली पदवी पूर्ण केली आणि काही दिवस इचलकरंजी इथल्या अभियांत्रिकी कारखान्यात कामही केलं। पण म्हणतात ना, कलेचा वारसा ज्याला आहे तो शांत बसत नाही, आणि म्हणूनच कलेचा वारसा हा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला। त्यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीत तज्ज्ञ होते, तर त्यांचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक होते। तोच वारसा अरुण यांनी पुढे सुरू ठेवला। अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच त्यांनी पेटी तबल्यात मातब्बरी मिळवली होती। त्यांच्याविषयी आणखीन खूप काही जाणून घेऊयात, पण त्याआधी एक छानसं गीत त्यांच्या चित्रपटातलं, अर्थात मुंबईचा जावाई या चित्रपटातलं गीत ऐकूयात।

0: एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे। पांघरसी जरी असला कपडा, पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जाशी उघडा, कपड्यांसाठी करीसी नाटक तीन प्रवेशांचे। ग. दि. माडगूळकर। इथे इथे ओसाडावरती नांगर धरुनी दुबळ्या हाती, कणकण ही जागवली माती, दुर्भिक्षाच्या छाताडावर हसत घातला घाव, दुर्भिक्षाच्या छाताडावर हसत घातला घाव, दूर दाट निबिडात मांडला पुन्हा मी नवा डाव, माणूस माझे नाव, माणूस माझे नाव। बाबा आमटे।
1: श्रोतेहो, अरुण सरनाईक यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगवेगळी छाप उमटवली। राजा ठाकूर दिग्दर्शित पाहुरे किती वाट या चित्रपटात त्यांनी डॉक्टर चारुदत्त या सुजवा नायकाची भूमिका साकारली, आणि त्यातलं एक सैनिकांवरचं गीत तर श्रोतेहो तुम्हाला माहितीच आहे, चला तर ऐकूयात।
2: भारतीय नागरिकाचा

श्रोते हो, अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अरुण सरनाईक यांनी दिनकर द पाटील यांचा वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांचा विठू माझा लेकूरवाळा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली, पण दुर्दैवानं हे चित्रपट अपेक्षित असं यश मिळवू शकले नाही. अशावेळेस रंगल्या रात्री अशा या चित्रपटाने जणू पर्वच बदलून टाकलं. या चित्रपटाच्या यशामुळे अरुण सरनाईक यांचा खऱ्या अर्थानं अरुणोदय झाला असं म्हणता येईल. प्रेक्षकांच्या मनात त्यांनी आपलं स्थान घट्ट केलं आणि त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. श्रोतेहो, या चित्रपटात तबल्यावर सादर केलेल्या त्यांच्या लयबद्ध आणि सहज अभिनयानं खुद्द उस्ताद अल्लार खा देखील भारावून गेले होते. त्यांनी अरुण सरनाईक यांच्या तबल्यावरील सफाईचं विशेष कौतुक केलं होतं. वा, त्यांनी हे खरं करून दाखवलं की खरा कलाकार क्षणिक अपयशानं थांबतच नाही, मुळी योग्य क्षणाच्या प्रतीक्षेत तो आपली कला अधिक निखारतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचा तेजस्वी झळाळा सर्वदूर पसरतो. अरुण सरनाईक यांनी डॉक्टर चारुदत्त या सुज्वल नायकाची भूमिका पाहुरे किती वाट यात केली आणि त्या चित्रपटातलं गीतही श्रोते आपण ऐकलं. तर सुभद्रा हरण या पौराणिक चित्रपटात त्यांनी दुर्योधनाची भूमिका अत्यंत ताकदीनं उभी केली. त्यांचा सवाल माझा एकामधील ढोलकी वाजवणारा जयवंत वा आजही प्रेक्षकांच्या नक्कीच स्मरणात तितकाच ताजातवाना आहे. श्रोतेहो, या भूमिकेतील त्यांची ढोलकीवरील दैवबद्ध हालचाल आणि भावानिभय भावाभिनय यांचं अद्वितीय मिश्रण प्रेक्षकांनी विशेष पसंत केलं. हीच लय आणि जीव त्यांनी केला इशारा जाता जाता या चित्रपटातील ढोलकीवाल्याच्या भूमिकेतही पुन्हा दाखवली. प्रत्येक भूमिकेतून वेगळा रंग उभा करणाऱ्या सरनाईकांची नायक खलनायक आणि कलावंत अशा सर्व भूमिका समर्थपणे पेलून अभिनयाची विविधांगी श्रीमंती दाखवून दिली. श्रोतेव, अरुण सरनाईक हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी कलाकार. अभिनयाची ताकद, भावदर्शनाची सखोल जाण आणि गाण्याची नाजूक समज यांचा एकत्रित अनुभव प्रेक्षकांना त्यांच्या भूमिकांमधून मिळायचा. पाच नाजूक बोटे या चित्रपटात त्यांनी सज्जन आणि दुर्जन अशा परस्पर विरोधी भावांच्या दुहेरी भूमिकेचं अत्यंत प्रभावी सादरीकरण केलं. मुंबईचं जावाईमधलं नाटकवेड्या अविनाश सारख्या भूमिकेला त्यांनी एक वेगळीच लाजाळू मजा दिली. सिंहासन चित्रपटातील

0: जयाजीराव शिंदे ही मुख्यमंत्री व्यक्तिरेखा तर त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोच्च शिखर ठरली. राजकीय व्यक्तिमत्वातील जडत्व, आत्मविश्वास आणि सूक्ष्म भावछटा त्यांनी आपल्या शैलीत मांडल्या. गायनाचं प्रेम असलेलं सरनाईक यांना हे कलागुणही प्रेक्षकांसमोर मांडण्याची अत्यंत सुंदर संधी मिळाली. श्रोतेहो, हे गायनाची संधी म्हटलं की आपल्याला कुठलं गीत आठवत असेल बरं, तुम्ही आठवून ठेवा. श्रोतेहो, डोंगराची मैना आणि गण गवळण मध्ये त्यांनी सरनाईकांकडून पार्श्वगायन करून घेतलं. ते गीत कुठलं असेल तर सी रामचंद्र यांनी घरकुलमध्ये त्यांच्याकडून अजरामर पप्पा सांगा कुणाचे हे गीत गाऊन घेतलं. त्यानंतरचं एक लाजराना साजरा मुखडा हे गाणं तर त्यांच्या गायक म्हणून असलेल्या क्षमता अधोरेखित करतं. चला तर ऐकूया पप्पा सांगा कुणाचे हे गीत घरकुल या चित्रपटातलं.
1: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला

श्रुती हो सरनाईक यांचा अभिनय हा अतिशय नैसर्गिक होता. त्यांच्या सादरीकरणात कुठेही कृत्रिमतेचा लवलेश नव्हता. त्यांच्या अभिनय शैलीची तुलना हिंदी चित्रपटसृष्टीतील बलराज शहानी किंवा नसरुद्दीन शहा यांच्याशी केली जाते, कारण ती तितकीच सूक्ष्म, सखोल आणि मनाचा ठाव घेणारी होती. चित्रपट आणि गायनाबरोबरच त्यांनी नाटकांमधून ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. श्रुती हो त्यांच्या अभिनयाची खोली आणि भावप्रत्ययकारी शैली नाट्यरसिकांच्या मनात अगदी खोलवर रुजली. मधुसूदन कालेलकर लिखित आणि खळबळजनक नानावटी खटल्यावर आधारित अपराध मिस केला या नाटकात सरनाईक यांनी साकारलेली प्रखर भूमिका ही विशेष गाजली. ही भूमिका त्यांच्या अभिनय क्षमतेचा एक उत्तम नमुना ठरली. गुड बाय डॉक्टर, झुंज, रखेली ही

0: त्यांची उल्लेखनीय नाटकं ठरली, ज्यातून त्यांनी नाट्यसृष्टीला नवे आयाम दिले. श्रद्धेय सरनाईक यांच्या अभिनयातील संवेदनशीलता आणि तडफदारपणा या नाटकांमधून ठळकपणे आपल्याला जाणवतो. गिरीश कर्नाड लिखित तुगलक या गाजलेल्या नाटकाच्या मराठी रंगभूमीवरील सादरीकरणात अरुण सरनाईक यांनी साकारलेली प्रमुख भूमिका आजही रंगप्रेमींच्या स्मरणात कोरली गेली आहे. तसंच 16 वरीस धोक्याचं आणि भानगडीशिवाय घर नाही यांसारख्या हलक्या फुलक्या पण प्रभावी नाटकांमधून त्यांनी विनोदी आणि सामाजिक वास्तव यांचा सुरेख मेळ घालणाऱ्या भूमिका रंगवल्या. रंगभूमीवरील त्यांच्या वाटचालीत वैविध्य होती. गंभीर सामाजिक विषय असो की हलकी फुलकी विनोदी शैली, सरनाईक प्रत्येक भूमिकेत चपलक रीतीने मिसळत होते. श्रोते, चला हा शेवटी जाता जाता एक छान संगीत, चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील.
1: लाजरन साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग, एक लाजरन साजरा.

श्रोते हो, शेवटी एकच म्हणावं लागेल, एक सच्चा अभिनेता, नट, श्रेष्ठ आणि हृदयाशी भिडणारा गायक म्हणून अरुण सरनाईक यांचं स्मरण आजही काळाच्या ओघात ताजं आहे आणि कायम राहील. चला तर या गाण्याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते अरुण पौडवाल. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके यांच्या आवाजातील गीत. गीतकार आणि संगीतकार आहे मनोहर कविश्वर.

0: सुधीर फडके यांच्या आवाजातील गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते मनोहर कविश्वर.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क राहा.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो, याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. ठीक 12 वाजता.

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकिया घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: आला
1: सुखदा क्या बात है, पाऊस आला वारा आला रान लागले नाचू वगैरे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे झकास.
0: रोहित कसं आहे ना, ते म्हणतात ना तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
1: मग तू का आताच निघालीस की काय?
0: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
1: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
0: ए पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
1: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
0: मूड ना आहे खरा ओला ओला, चिंब चिंब मस्त मस्त.
1: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा.
0: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
1: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटत आज काय पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा
0: बरसतो. बरोबर, अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
1: अग त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याच काय.
0: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
1: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून देणारा हा पाऊस चीज क्या है.
0: आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
1: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा.
0: अरे रोहित, ट्रॅक चोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं, सांग बरं पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो.
1: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस.
0: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या गाण्याच्या चार ओळी आठव.
1: हा पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो, म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसोरे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग ते
0: श्रावणात घन निळा, घन घन माला नभी दाटल्या.
1: अगं शेकडो गाणी आहेत अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरहगीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
0: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो नाही का?
1: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस तू सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
0: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात तापमानात वरचेवर होणारे बदल
1: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
0: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे. आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणे ठरवलेल्या असायच्या.
1: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
0: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
1: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे, तुला तो विनोद माहिती आहे ना?
0: काय?
1: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
0: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
1: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
0: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काहीही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्यकाळात हवामानात होणारे बदल या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
1: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
0: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात.
1: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यावी, नाही का?
0: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही

0: काम करणं हे अनिवार्य आहे.
1: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
0: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
1: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूपं घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
0: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी. अगदी खरंय.
1: हे सुखद ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण या वर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
0: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
1: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
0: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेज मध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
1: ते ठीक आहे गं, आता काय
0: अरे
1: की केतन म्हणजे काकांचा नातू तो, आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण.
0: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला.
1: काय?
0: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
1: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
0: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
1: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
0: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
1: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
0: अर्थात अर्थात, हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
1: अगं पण म्हणजे काय भेटी गाठी करायच्याच नाहीत की काय?
0: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
1: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
0: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
1: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशोब काढायला घेतात.
0: लोकेने साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
1: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
0: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय असं मी म्हणते.
1: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
0: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
1: हो काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
0: हो म्हणजे प्रकरण मिटलं, पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
1: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे, आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
0: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर.
1: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
0: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईज धक्का.
1: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको, पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का?
0: रोहित एक मिनिट. अरे आठव परवाचा सरलेला रविवार आहे का? आठव योग दिवस नाही का, त्या दिवशी केलेला निर्धार.
1: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
0: काय काय
1: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणलं होतं?
0: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तिथे आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
1: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
0: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
1: पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस. एरवी ते विस्मरणात गेलेले असतात, त्यानिमित्ताने आठवण होते.
0: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊस. मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
1: हो हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
0: देवा
1: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.

0: रे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क?
1: नाही ग, पण म्हणजे काय की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे काय? मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
0: हा, आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा, आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
1: मग करा आता भजनची तयारी.
2: मी आले पण मला सांगा, जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय?
0: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडं.
1: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का?
2: अरे वा, म्हणजे परफेक्ट वेळी आलीये. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
0: काय ग? काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
0: ते फक्त वाक्य होतं बरं का रेवा? कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खाते.
1: अरे पण हा, म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
0: आहे आहे, आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
1: सुखदा, अगं तुला माहिती आहे ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही, आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
0: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवतंय ना, अन्न देवता नाराज होते.
1: अरे पण ज्यांना खायचं आहे त्यांनी खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा?
0: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग, हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
1: रेवा रेवा, उठ उठ, चप्पल घाल, उठ आधी उठ.
0: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा, तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी, मी का आले, कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला, आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघालेत.
1: अगं मग तू खाणारेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग, आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला, मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
0: अरे अरे अरे रोहित, ऐक तरी.
1: रेवा रेवा, तू काय ठरवलंयस, घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल, लवकर बोल, मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
2: पण रोहित, आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
1: छे छे छे छे, तिला काही वाईट बीट वाटणार नाही, ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुळसट पदार्थ.
0: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
1: माहिती, रक्तदाब, वजन, पचन, लिव्हर वगैरे वगैरे 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस, नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागले. प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
0: बर, नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ, पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरचं खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवून या. जा जा, चलते बनो.
1: देवा, या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बर का, या पदार्थात काय त्या पदार्थात काय. मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
0: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित, तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा, आईनेच मला सांगितलेलं बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
1: बर.
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
0: धरायची नाही, आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स,
1: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
0: काय रे.
1: एनिवे, रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा, अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंडं वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
0: अरे रेवा एवढीशी होती. आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय, अन्न, मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न.
1: अरे अरे अरे, लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा, तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ. तू चल चल, आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
0: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा, वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छेगाबाई,
1: आता कोण नावं ठेवतंय खाण्याच्या पदार्थाला?
0: अरे
2: ए सुखदा, तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस.
1: मग काय,
2: आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
0: हो का,
2: चल.

0: आणि हो सुखदा, तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की?
1: थांबा थांबा इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी, थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
2: ये होईना बात. चला आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा तू भजाचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काय नीट जमते बुवा.
0: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे,
1: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
2: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तब उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
0: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक, नो स्ट्रीट फूड, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
1: वा वा गुणी बाळ ग अगदी. हा बरं, मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे, पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
2: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं, तसेच भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात.
0: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम, म्हणून रोजच्या आहारात
1: मांस पुरे पुरे करा. हा भी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याओ तसं चाललंय हे. हा चला गुपचूप कामाला लागा.
2: थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
0: छे छे गार भजांना ती मजा नाही, आणि आपले आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील, इम्पॉसिबल
2: राहिलं. पण जास्तीचे करूया. सुखदा रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
1: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो.
0: आणि कॅलरी बर्न करायला, हो ना?
1: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रेवा. काही दिवस नियमित काम केल्यावर जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
2: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो, खरंय ना?
1: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम वाक्य जास्त महत्वाचं आहे.
0: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईल.
1: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
2: पुन्हा एकदा दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड, गरज निर्माण करणे.
1: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
0: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
1: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणाली.
2: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
1: अरे वा रोहित बरोबर बोललात रे तू.
2: बरोबर काय, कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं. हो ना सुखदा,
1: अगदी बरोबर, तसा तू हुशार आहेस. आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीन स्मार्ट झालाय का?
2: असेल असेल.
0: असू दे असू दे, आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते? आता एकच लक्ष, भजी आणि भजी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका. आपुलकी या घरात लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, आज 23 जून पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद्या दिली, त्याबद्दल वर्षा त्यांच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग. आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हा, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्या कडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं. पण नंतर तसा काही योग
0: बरोबर
1: नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत. तर एकदा मेहबूब स्टुडिओ मध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलक वादक, 10 तबला वादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड त्या दिवशी मी पाहिली. आणि 40-एक स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
0: अच्छा.
1: आणि मुख्य गायक नव्हता कोणी त्यावेळेला, तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला, मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं, प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग्स केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग,
0: एवढे माईक एकच
1: असायचा. किंवा गायक सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं

तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे, तर ते मला अनुभवायला मिळालं. आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत, म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं, त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती, ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी, म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे, की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे.

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना ते ऐकवलं वगैरे आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना आणि थोड्या वेळाने त्यांनी मला आदिओस दिओ बिलाले मुझे

0: ठेवली ऐकवल्या.
1: क्या बात है, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि श्री रामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गायलेली आहे.
0: हो तर म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवांनी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: श्री रामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो, आणि आदर होता.
1: म्हणजे
0: हा म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने, मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं.

0: थोडं सांगाल का, म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे किंवा अनंत अंत नको पाहू
1: माझ्या, तर अनंत अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायले ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध ही फारच छान होते कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ना, आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीत प्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांचा स्नेहबंध होता खूप छान.
0: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
1: हो हो हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे, 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं बरं का, तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय, तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
0: कुठे संधी
1: मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयोपातला.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या अर्गे मागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
0: बरं.
1: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला तर इतकं
0: माणसं वेगळीच
1: होती.
0: म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
1: हो ना हो ना,
0: आणि निळकंठ बुवा फुंकर सुद्धा.
1: त्यातलं थोरा हो नाही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे, म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
0: बरोबर.
1: आणि फार छान ते गाणं आहे आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
0: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिलेलं आहे, संगीत नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही
1: केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: कोणकोणती संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी?
1: मला जसं आठवतंय तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बरं,
1: तर त्यात एक शैवाल युक्त जैसे शै

0: उभते.
1: वा वा, फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीनी काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर,
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: हो हो, विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये आहेत.
1: खरे
0: म्हणजे त्या ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिश आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असे
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये.
0: हो, कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्र्यम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचूर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बरं,
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत, आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वत. कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही, आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषानी, हाच शब्द बरोबर आहे, शिकवत असत. आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मठ होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरी सुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण ते माझ्यासमोर

0: माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त, हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अटीतटीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
1: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
0: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे हे, मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता केलेलं दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
1: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे,
0: हो हो,
1: म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी
0: ऐकावंच लागायचं. ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना हा अगदी बरोबर आहे, म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असते,
1: भेटले नसते,
0: हे भेटले नसते दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे, न फिटणारं असं हे ऋण आहे.
1: आज शिष्यांना घडवता ज्यावेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
0: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते, तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं, तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं, कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे, त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजच्या काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते, अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः, म्हणजे फक्त बोलायला नाही अगदीच अंशतः माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरुंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू, पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं ते पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं, उभं केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: गुरवे नमः. धन्यवाद.
1: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वरांनी करूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण युट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्या जवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच। कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील। पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील। टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे। यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली। या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली। एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला। येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते। राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं। अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी

विचारला त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई तिरुचिरापल्ली कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृह मंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14 स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडूविरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत.
यात पाचवी मानांकित तन्वी शर्मा आणि सहावी मानांकित देवी

कसिन यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येऊन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल. तर मिश्र दुहेरीत सातव्या मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आय मधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 MW सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात, तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो

चार मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या दोन आणि कंत्राटदाराच्या तीन अशा पाच जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषीमंत्री सचिव जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखीन काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हर्णे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात झालेल्या विकास घुले हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड शहरात घुले यांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या

मंडळी, नुकत्याच शाळा आणि कॉलेजेसना सुरुवात झालीये आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळलीत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्गखोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणूनच आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गा बाहेरील शिक्षणाची. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो गुणपत्रिका, अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या पलीकडे जातो. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, अपयशातून उभं राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा. हा प्रवास आहे त्या शिक्षणाचा जो पुस्तकांमध्ये लिहिलेला नसतो पण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळा आणि महाविद्यालय आपल्याला विषय शिकवतात. गणितामधून आपण आकड्यांची भाषा शिकतो तर विज्ञान निसर्गातील नियम समजावून सांगतं. इतिहास भूतकाळाची ओळख करून देतं तर भाषा विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य. पण संयम, धैर्य, नेतृत्व, सहकार्य, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता हे गुण अनेकदा पुस्तकांमध्ये नसतात. हे गुण आयुष्याच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणजे बघा, हा लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो, कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल पण तो मंचावर उभं राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाई समोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होतायत. तर काही जण आपल्या आवडींना करिअरमध्ये रुपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात, जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे. जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो तेव्हा त्याला मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही तर संवेदनशील नागरिकही बनतो.

किंवा प्रवासात आलेला एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही तर मंडळी, अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीनं पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेला मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याचवेळी नवीन दारं उघडतात. त्या प्रक्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो. हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते. मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं झालंय. लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात. मित्रमैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो. मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे. अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे. प्रश्न विचारणं, चुका करणं आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्वाचं आहे. नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे. कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं. मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर व्यक्तिमत्व घडवणं. खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं. खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं. खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात. काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात, तर काही परीक्षा आयुष्यात. या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्वाची शिकवण आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, मला असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती की

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलची तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: आकाशवाणी कार्यक्रम आपण ऐकला. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.

0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा. क्रीडा विश्व.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
2: अमृत कलश.
0: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
2: अंजली अनिल जक्कनवार
0: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत.

मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

आशा भोसले आणि सुरेश वाडकरी यांनी गायलेलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट सुखी संसाराची 12 सूत्रे, संगीत आर डी बर्मन यांचं होतं.

सुखी संसाराची 12 सूत्रे या चित्रपटातलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले यांनी गायलं होतं. संगीत आर डी बर्मन. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृत मधून बातमीपत्र प्रसारित होईल आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करू.

0: अतिरिक्त राउंड ऑफ 32 इत्यस्मिन् स्थानं प्राप्तवत्। अन्ते हॉकी क्रीडायां भारतीय पुरुष हॉकी दलम् अद्य FIH प्रो लीग इत्यस्य उद्घाटन स्पर्धायां चिरप्रतिद्वंदिना पाकिस्तानेन सह क्रीडति इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। वाजले आहेत अमृत कलश।

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर अंजली अनिल जक्कनवार यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो अमृत कलश कार्यक्रम म्हटला तर आपण ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमात नेहमी बोलवीत असतो आणि त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या संपूर्ण जीवनाबद्दलची माहिती जाणून घेत असतो। त्यांचे केलेले कार्य, त्यांनी केलेले आपल्या

0: आपण सुरुवात करूया एका व्यक्तीची पूर्ण बायोग्राफी या अमृत कलश कार्यक्रमात आम्ही जाणून घेत असतो. तर तुमचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबाबतची माहिती आमच्या श्रोत्यांना जरा कथित करा.
1: नमस्कार सर, मी अंजली अनिल जक्कनवार, पूर्वाश्रमाची माधुरी ऋषीदेव चिलमवार. माझं बालपण अतिशय खेड्यात असं गेलं. जन्मतारीख माझी 20/11/66. आज वयाला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अतिशय दुर्गम असं गाव होतं. आमच्या गावात त्याकाळी शाळा सुद्धा नव्हती. 1 ते 4 वर्ग फक्त गावात होते, पण वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी बाहेरगाव शिकायला ठेवलं.
0: आपलं गाव कोणतं सांगितलं तुम्ही?
1: माझं गाव बेडगाव.
0: कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये येतं?
1: कुरखेडा तालुका, जिल्हा गडचिरोली.
0: अच्छा, कारण नुसतं गावाचं नाव सांगितलं तर श्रोत्यांना कळणार नाही ना, तर ते कुठल्या जिल्ह्यामध्ये? जिल्हा लवकर कळतो. तर गडचिरोली सारखा जिल्हा आणि नक्षलिस्ट जिल्हा आपण म्हणूया तर बरोबर.

0: म्हणतो पहिली ते चौथी हे कुठल्या शाळेमध्ये वगैरे झालं, शाळेचं नाव वगैरे सांगाल?
1: जिल्हा परिषद शाळा मराठी माध्यमिक प्राथमिक शाळा जिल्हा परिषद बेडगाव.
0: बेडगाव. अच्छा अच्छा. मग शालेय जीवनामध्ये तुमचा शिक्षणाची जी सुरुवात झाली, तर तुमचं आता जिल्हा परिषद शाळा म्हटलं तर सगळे विद्यार्थी गावातनं आलेले, काही शहरातले पण, तर तेव्हा कसं वाटत होतं तुम्हाला, काय कुठे भाग घ्यायचा, शालेय संमेलन म्हणा किंवा असे जयंती वगैरे जेव्हा येतात तर 15 ऑगस्ट 26 जानेवारी वगैरे अशा वेळेस तुम्ही कुठे भाग वगैरे घेतला होता का?
1: हो सर, शाळांमध्ये नेहमी कार्यक्रम व्हायचे. वडील शिक्षक असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायची संधी मिळायची आणि कार्यक्रमात भाग घ्यायची मी.

0: तर एखादी प्रसंग तुम्हाला आठवतं का असा, वडील वडिलांनी तुम्हाला खूप रागवलं किंवा काही एक काय म्हणू काही शिक्षा वगैरे केली वगैरे असं काही आहे का प्रसंग लहानपणीचा?
1: लहानपणी भरपूर शिक्षा व्हायची सर, म्हणजे त्यांच्या नावानीच, म्हणजे आता जे आपण मुलं बघतो की अगदी आईबाबांना बिलकुल भीत नाही, तसं नव्हतं आमच्या काळात, एकदम शिस्तीत वागलो, त्यांनी डोळे काढले तरी बसून जायचं चुपचाप, असंच त्यांचं अशा ज्या वातावरणात घडलो आम्ही.
0: बरोबर आहे, कारण की वडिलांचं आता शिस्त, एक वडिलांचा धाक प्रत्येक घरी तर नसतो, लहानपणी पण आपण असा म्हणजे वडील म्हटले तर थोडे कडक असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये, पण त्यांचा तो कडकपणा आपल्याला मात्र शिस्त लावून जातो, हे मात्र खरं आहे. आपणही मग आपलं जीवन शिस्तीमध्ये घालवतो, शिस्तीला आपण प्राधान्य देतो, हे खूप महत्वाचं.
1: अगदी बरोबर आहे ते.
0: बरं मग आता हे शालेय शिक्षण झाल्यानंतर हायस्कूलचं शिक्षण, तुम्ही मग शाळा बदलली असणार?
1: हो सर, मी 8वीपासून नागपूरला शिकली, सेवासदन हायस्कूल.
0: अच्छा,
1: नागपूरला. तिथेच हॉस्टेलमध्ये राहिली 3 वर्ष, नंतर 11-12 पण मी असंच नातेवाईकांकडे राहून शिकली.
0: अच्छा, म्हणजे तुमचे आई वडील गावी राहायचे?
1: गावी राहायचे, त्यांच्याकडे शाळा नव्हती ना, त्यामुळे आम्ही सगळे बहीण भाऊ बाहेर गावी शिकलो, शाळेची सोय नव्हती गावात तेव्हा, आता झाली वाटल्यास, पण तेव्हा आमच्या लहानपणी शाळेची कुठलीही सोय नव्हती.
0: बरोबर आहे, आणि म्हणून मग मोठ्या शहरात येऊन तुम्हाला शिक्षणासाठी तुम्हाला वडिलांनी बाहेर सुद्धा पाठवलं, पण तेव्हा असं वाटलं नाही का तुम्हाला की मी बाहेर एकटीच राहते, हॉस्टेलमध्ये राहते, माझ्या कुटुंबासोबत राहत नाही, आई वडिलांसोबत राहत नाही, भाऊ बहिणींसोबत राहत नाही,
1: तेव्हा
0: एवढ्या मनामध्ये आलं नाही का
1: सर? ते लहानपण एवढं हे होतं तेव्हा की आता जसं आपण बघतो मुलांना एवढे विचार, तेवढे विचार आमच्या काळात नव्हते, त्या काळात नव्हते. जे आईबाबांनी सांगितलं तेच योग्य, हाच विचार एक मनात राहायचा आणि शिकायला त्यांनी ठेवलं, हे पण खूप चांगली गोष्ट होती, त्यामुळे आता पण त्यांच्याशी आदर आहे आणि जे झालं ते चांगलं झालं असं वाटतं. कधी कधी वाटायचं, कारण तेव्हा फोन पण नव्हते, कधी जाणं पण नव्हतं, जे करस्पॉन्डिंग व्हायचं ते फक्त पत्रानेच व्हायचं, त्यांच्या पत्राचीच वाट पाहत राहायची मी, आणि वर्षात फक्त 2 दिवस आम्ही गावाला जायचो, दिवाळी आणि उन्हाळा. नंतर तर काही साधनं आमच्या गावाला जायला साधनं पण नव्हते, म्हणजे वर्षातून एसटी पण आमच्या गावात जात नव्हती त्या काळात, फक्त उन्हाळ्यात सुरू राहायची, त्यामुळे जाणं येणं पण खूप कठीण राहायचं. फक्त वडील एकदा भेटायला यायचे हॉस्टेलला, नंतर आई तर कधी यायचीच नाही बिचारी भेटायला, ती फक्त आम्ही जायचो तेव्हाच भेटायची 6 महिन्यांनी.
0: एवढा 6 महिन्यांचा काळ म्हणजे
1: खूप मोठा व्हायचा,
0: मोठा व्हायचा,
1: आठवणीची कधी कधी
0: प्रदीर्घ असा काळ. आणि आपल्याला काही म्हटलं तरी आपण शिक्षणासाठी बाहेरगावी आहोत, पण घरच्यांची आईची आठवण, आपल्या भाऊ बहिणींची पण आठवण येणं साहजिक आहे.
1: पत्र हे तेव्हा एक चांगलं माध्यम होतं की पत्रातूनच सगळ्या भावना कळायच्या त्यांच्या आपल्या. आम्ही कधी त्यांना पत्र टाकायचो, ते पण पत्र पाठवत राहायचे, तो खूप एक वेगळा आनंद मिळायचा जेव्हा पत्र यायचं.
0: अच्छा, बरं मग सेवा सदन हायस्कूलमध्ये जेव्हा तुम्ही शिकलात, आणि मग मला वाटतं 10वीपर्यंत म्हणजे मॅट्रिक पर्यंत तुमचं शिक्षण त्याच ठिकाणी झालं का?
1: हो सर,
0: त्याच ठिकाणी झालंय. आणि मग पुढे मग 11वी 12वी ज्युनियर कॉलेज कुठे घेतलं?
1: ते मी नातेवाईकांकडे वरठीला शिकली, भंडारा रोड.
0: अच्छा,
1: नवप्रभात ज्युनियर कॉलेज, तिथे 11वी 12वी केलं आणि त्याच उन्हाळ्यात माझं लग्न पण झालं 17 वर्षी वयाच्या.
0: ग्रॅज्युएशन 17 वर्षीच झालं
1: आणि ग्रॅज्युएशन मी लग्नानंतर केलं.
0: पण मला वाटतं त्या काळात असा कायदा नव्हता का की?
1: होता सर कायदा, मुलीचं लग्न 18 वर्षानंतर करावं
0: म्हणून. बरोबर,
1: आणि मला ते मी वडिलांचा प्रतिकारही केला होता, पण तेव्हा एवढं आम्ही हे नव्हतो की त्यांना एकदम नकार द्यायचा, नाही का?
0: बरोबर.
1: शिवाय आता त्यांना वडिलांना पण काळजी वाटायची, मुलींना इकडे तिकडून शिकायची गावात सोय नव्हती, आणि माझ्या हसूबाई टीचर होत्या, त्यांना म्हटलं तसं मी की दादा तुम्ही, आम्ही वडिलांना दादा म्हणायचो की दादा माझं मला शिकायचं आहे, शिकू द्या, नंतर लग्न करा. पण ती ज्यांनी त्यांनी जे मला जी प्रेरणा दिली होती शिक्षणाविषयी, ती मी लग्नानंतरही सोडली नाही. मला 19 वर्षी मुलगी झाली तरी मग मी नंतर ती झाल्यावर लगेच शिक्षणाला सुरुवात केली. तेव्हा मी BSW केलं नागपूरात, मला म्हणजे माझं सासर नागपूर आहे, त्यामुळे मग मला प्रोफेशनल कोर्स करायचा होता, काहीतरी करावंच होतं, पायावर बरावं असं माझी प्रबळ इच्छा होती आधीपासूनच. तर मग ते इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क मध्ये मी ऍडमिशन घेतली आणि लहान मुलांना सांभाळून मी कॉलेज केलं, डिग्री मिळवली.
0: BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क.
1: ओके,
0: म्हणजे सोशल विषयाशी तुम्ही शिक्षण घेतलं आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातनं लोकसेवा जनसेवा त्यासंबंधीच हा डिग्री कोर्स आहे मला वाटतं.
1: हो हो.
0: मग तुम्ही ग्रॅज्युएशन पण तुम्ही कम्प्लीट केलं आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं. बरं, लग्न झाल्यानंतर तुम्ही एक पत्नी होता, पण मुलगी झाल्यानंतर तुम्ही आई झालात. आता आई होणं म्हणजे त्यांच्या जीवनात जन्मोजन्मांतराची आई असते, पण आई झाल्यावरही तुम्ही शिक्षणाचा जो तुमचा शिक्षण घेण्याचा जी तुम्हाला आवड होती ती तुम्ही पूर्ण कम्प्लीट केली.
1: हो सर,
0: हे महत्वाचं. बरं, मग BSW झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला वाटलं का की मास्टर डिग्री घ्यावी म्हणून?
1: हो, मी MA साठी पण प्रयत्न केला, फर्स्ट इयर दिलं, पण मला एवढं मग मला नोकरी पण मिळाली सर लगेच वयाच्या 24व्या वर्षी. ती भामरागड, अगदी अतिदुर्गम भागात, आणि नागपूर ते भामरागड 12 तास पूर्ण प्रवास छोट्या मुलीला घेऊन एवढं सगळं. मग मला ते म्हणजे फॉर्म भरला मी MA चा, फर्स्ट इयर झालं, पण सेकंड इयर मग मी दिलीच नाही परीक्षा, राहून गेलं.
0: अच्छा, म्हणजे तुम्हाला जॉब हा कुठल्या डिपार्टमेंटला मिळाला?
1: ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम.

0: अंगणवाडी
1: अंगणवाडी
0: महिला बाल कल्याण विभाग
1: महिला आणि बाल कल्याण विभाग महाराष्ट्र शासन म्हणजे स्टेटचा
0: सेंट्रलचा सर
1: सेंट्रलचा आहे. अच्छा अच्छा. आता हा जो तुम्ही भाग सांगितला भामरागड आणि जिल्हा गडचिरोली आणि हा तालुका म्हणजे म्हटला तर एकदम दुर्गम असा भाग आहे. पूर्व महाराष्ट्राचा हा आपण काय म्हणू डिस्टर्ब एरिया भाग आहे, जंगलचा भाग आहे पूर्ण. आणि अजूनही हा शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं मागासलेला आहे, आदिवासी समाज त्या ठिकाणी वास्तव्याला आहे. तर अशा ठिकाणी तुमची नोकरी तुम्हाला प्राप्त झाली, मग अशा वेळेस तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून कार्य सुरू केलं.
0: अंगणवाडी सुपरवायझर
1: म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका. तर तेव्हा अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून तुमच्याकडे असं कोणतं कार्य तुम्हाला करावं लागायचं?
0: मला सर अंगणवाडी व्हिजिट असायच्या माझ्या एरियात जेवढ्या, म्हणजे आम्हाला एक 25 अंगणवाड्या असतात एका सुपरवायझरकडे, ते 25 गावांना भेटी द्यायच्या असतात. म्हणजे एक सर्कल असते हेडक्वार्टर आणि आजूबाजू अंगणवाड्या असतात, तिथे कसं काम सुरू आहे, वर्कर नीट राहत करतात की नाही काम, त्यांना गायडन्स करणं, मिटिंगा घेणं, मग त्या गावांमध्ये काही प्रबोधन करतात का आपल्याला. कारण अंगणवाडी म्हटलं की माता आणि मुलं या विषयावर फोकस आहे. मुलांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, मातांचा विकास कसा करता येईल या दृष्टीने काम आहे. त्यामुळे गावागावात कार्यक्रम घेणं, मातांच्या सभा घेणं, मातांना मोटिवेट करणं, त्यांच्या मुलांसाठी त्यांना काही करता येईल का ते सांगणं, सगळं काम खूप कठीणही होतं सुरुवातीला. कारण भाषेची पण खूप अडचण होती.
1: कोणती भाषा होती त्या ठिकाणी?
0: गोंडी भाषा बोलतात सर.
1: गोंडी भाषा. अच्छा. कारण महाराष्ट्र म्हटला तर महाराष्ट्रात वराडामध्ये वराडी भाषा बोलली जाते पण ती मराठीच असते. तुम्हाला गोंडी भाषा येते का? समजते?
0: नाही सर, मला येत नाही. 35 वर्ष झाले त्या गोष्टीला, आता 30 वर्ष.
1: अंगणवाडी सेविका म्हटलं तर अंगणवाडीमध्ये येणाऱ्या गर्भवती महिला, त्यांचं खानपान, त्यांना कुठल्या व्हिटॅमिन्स युक्त आहार, त्यांच्या आहाराच्या सवयी, आणि मग बाळणपण झाल्यानंतर त्याची बाळाची काळजी. आणि आदिवासी भाग म्हटला तर त्या ठिकाणी भरपूर त्यांच्या काय म्हणू अंधश्रद्धा पण असतात. काही गोष्टी त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या, परंपरेने चालत आलेल्या असतात. मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कसं मोटिवेट केलं म्हणा, किंवा त्यांना अंधश्रद्धेतून म्हणा, त्यांच्या जुन्या परंपरांमधून म्हणा, बाहेर कसं काढण्याचा प्रयत्न केला?
0: सर आम्ही मातांच्या सभा घ्यायचो, आमची जी अंगणवाडी कार्यकर्ती होती गावातली आणि तिची मदतनीस, या दोघींना गोंडी समजायचं, त्यांच्या मारतीने आम्ही हे काम करायचो. नंतर आम्ही किशोरी मुलींचं ट्रेनिंग घ्यायचो, किशोरी मुलींची मीटिंग घ्यायचो. कारण किशोरी मुली या गावातल्याच असतात आणि त्या शाळेत जातात तर त्यांना मराठी चांगलं बोलता यायला लागलं, हळूहळू प्रगती होत गेली आणि माता पण हळूहळू शाळेत जायला लागल्या, त्या पण मदत करायला लागल्या. त्यांना प्रात्यक्षिक दाखवणं आहाराचं, मुलांना काय खायला द्यावं, काय देऊ नये, कुठे गेलो भेटायला बिस्किटचे पुडे, चॉकलेट्स, फिंगर्स असंच अन्न म्हणजे घेऊन जातो खाऊ मुलांसाठी. तर हे सगळं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळेच मग कुपोषण वाढते, मुलांना चांगल्या सवयी लागत नाही. तर आम्ही त्याच्यावरच फोकस करायचो की हे जंक फूड हे सगळं देणं बरोबर नाही आणि घरचंच अन्न द्यायला पाहिजे. एक तर तिकडे एक पद्धत आहे, मुलांना 24 तास कामात राहतात घरच्या बाया. आदिवासी लोक खूपदा जंगलातच जाऊन राहतात, त्यामुळे घरातल्या मुलांकडे दुर्लक्ष होते. पण आता हळूहळू थोडीशी प्रगती झाली पण तरी अजूनही भाग दुर्गमच आहे. कारण तेवढं दळणवळणाची साधनं पण नव्हती, जायला पण खूप अडचणी यायच्या, त्यांच्यापर्यंत पोहोचायला पण खूप अडचणी यायच्या. साधं लसीकरण असलं तरी लोक आणायचे नाही मुलांना. माता आमच्या काही काही तेव्हा त्या 35 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी आमच्या अंगणवाडीच्या हेल्पर सुद्धा एवढ्या हे होत्या अशिक्षित, त्या सुद्धा लपून लपून राहायच्या मुलांना लसीकरण द्यायचं. आता हळूहळू प्रगती झाली आणि आता बदललं वातावरण, पण त्याला सगळ्या गोष्टीला खूप त्रास घ्यावा लागला.
1: हो, आता कारण हा भाग म्हटला गडचिरोली जिल्हाच म्हटला पूर्णत तर दुर्गम भाग आहे आणि आदिवासी व्याप्त असलेला भाग आहे. पुरेसं शिक्षण न घेतलेले लोक आहेत अजूनही आणि शिक्षणाचा अभाव आणि जुन्या परंपरा यामध्येच ते लोक त्यांचे सण पण वेगळे, खानपान पण सगळा आदिवासीच्याच याच्यातला असायचा. त्यामुळे मला वाटते त्या भागात कुपोषणाचा जो लहान मुलांना आपण बघतो तर मला वाटते कुपोषित मुलं जास्त आहेत त्या भागात.
0: हो सर, तिकडे आहे तसं प्रमाण जास्तच इतर तुलनेत, पण तसंही म्हणता येणार नाही. कारण आता मी काही काही आता सुरुवातीला 5 वर्ष तिथे काम केलं पण बाकी नंतर चांगले पण एरियात सुद्धा काम केलं, तिथे पण कुपोषण तेवढंच होतं. उलट त्याच दृष्टीने भामरागडकडे कमी होते, यासाठी म्हणते मी कमी होतं कारण ते लोक बाहेरचं काही जंक फूड मुलांना जास्त खाऊ घालत नाही. कारण त्यांच्याकडे दुकान नसतात गावात, छोट लहान लहान गावं असतात, त्यामुळे घरात जे शिरलं तेच मुलं खातात.
1: तर तेव्हा जी परिस्थिती होती जेव्हा तुम्ही लागलात, म्हणजे आजपासून तुमच्या 25-30 वर्ष आधी,
0: 35 वर्षापूर्वी,
1: तर तेव्हा शिक्षणाचं असं काय हे होतं, महिला कोणत्या वर्गापर्यंत शिकायच्या?
0: सर तेव्हा पण सुरुवातीपासून आश्रम शाळा होत्या गावांमध्ये. भामरागड सारख्या ठिकाणी 1 ते 7 वर्ग होते. सुरुवातीला शाळा होत्या पण एक शिक्षकी, दोन शिक्षकी, एक वर्ग, दोन वर्ग अशा होत्या. आश्रम शाळा होत्या सर तेव्हा पण जुन्या पण आधी, मुलांसाठी शिक्षणासाठी मुलं मुली.
1: बरं, मग तुमचं आता नोकरी तुम्ही सांभाळली पण तुमचं कुटुंब सुद्धा होतं ना स्वतःच, तुमचे मिस्टर होते, मुलं होते, दोन ठिकाणचं तुम्हाला हे कसं हे सांभाळलं तुम्ही, म्हणजे नोकरी आणि घर.

0: तुमचं कुटुंब आहे स्वतःचं?
1: महिला नोकरी करून घर सामानचं त्रासाचं जाते सर, पण सांभाळलं कारण ती एक सगळी गोष्टी उर्मी असते, स्त्री तेवढी करू शकते, तिच्यात तेवढी क्षमता असते घर आणि मुलं सांभाळायची. मला नेहमी मुलांविषयी वाईट वाटायचं की आपण त्याच्यावर अन्याय तर नाही केला, कारण लहानपणापासून माझ्या मुलांसाठी मी शिक्षण घेतलं तेव्हा पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, पण एक चांगलं वाटतं की मुलं माझी चांगली म्हणजे शिक्षण वगैरे मुलांनी चांगलं घेतलं, त्यामुळे मी घर आणि नोकरी चांगल्या प्रकारे सांभाळली असं मला वाटतं.
0: नाही बरोबर आहे, कारण एका स्त्रीला एक गृहिणी म्हणून पण कार्य करत आहात तुम्ही आणि एक शासकीय सेवक म्हणून शासकीय नोकरी करणाऱ्या, पण एक तुमचं दोन दोन कार्यावर तुम्हाला तुमचं जीवनमान पूर्ण व्यतीत करावं लागलं. तर मॅडम आपण आता थोडा एक ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका अंजली अनिल जक्कनवार यांच्याशी आपली वार्ता सुरू आहे. तर अंजली मॅडम, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं गीत आपण श्रोत्यांना ऐकूया. तर सांगा तुमचं आवडीचं गीत, तुम्ही जर ते म्हणून दाखवलं तुमच्या स्वमुखातून, आणि ओरिजिनल गीत आपण मग नंतर ते पण ऐकवतो.
1: ठीक आहे सर, नुकत्याच मरण पावलेल्या सुमन कल्याणपूरकर यांचे गीत म्हणण्याचा प्रयत्न करते.

0: वा वा वा मॅडम, फार छान. तुमचा आवाज पण अगदी गोड आहे आणि तुमचं गीत सुद्धा सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आहे, एक भावगीत आहे. आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना ते नक्कीच आवडलं असणार. तर आपण मुलाखतीमध्ये पुढे जाऊया.
1: चालेल सर.
0: आता तुम्ही मॅडम ज्या काही एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, कुटुंबाची जबाबदारी आणि नोकरीची जबाबदारी, तर हा काळ कोणता होता? म्हणजे तुमचा जो 35 वर्षाचा पूर्ण नोकरीचा काळ गेला, पण तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी आलात, भामरागड आणि तुमच्या बदल्या पण झाल्यात, तर अशा कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला बदलीसाठी जावं लागलं?
1: 1989 पासून मी नोकरी जॉईन केली सर. ती माझी पहिली अपॉइंटमेंट भामरागडच होती. तर माझं ऑफिस एटापल्ली होतं, ते खूप दूर होतं, 90 किलोमीटर. तो पण एक खूप त्रासाचा काळ गेला. 5 वर्ष ती खूप कठीणच गेली. आता पण आठवलं भामरागड म्हटलं की नको वाटतं पुन्हा जायला. नंतर मी आरमोरीला आली, एकदम चांगला एरिया होता तो. 10 वर्ष तिथे काम केलं. नंतर पुन्हा 4 वर्ष मी चामोर्शी एरियात काम केलं, म्हणजे आम्हाला तालुका लेवलच आमची बदली होते. नंतर मी भामरागड वरून आरमोरीला आली. आरमोरी चांगलं गाव होतं. त्यात आरमोरीला आल्यामुळे माझ्या मुलांची प्रगती झाली, मुलं पण थोडे चांगले शिकू शकले. माझी मुलगी पण 1 ते 4 वगैरे भामरागडला शिकली, पण आज ती एमटेक झाली आहे, चांगल्या शहरात दुबईला राहते. तिच्यामुळे मी पण परदेशवारी केली आहे, ही पण मला अभिमानाचीच गोष्ट वाटते. जपानला जाऊन आली, दुबईला जाऊन आली मुलींकडे. आणि नंतर मग मी चामोर्शीला राहिली 7-8 वर्ष. आणि आता शेवटी पुन्हा मी धानोरा एरिया, तो पण भामरागड सारखाच अतिदुर्गम भाग आहे सर, अतिशय दुर्गम. जे नक्षलवादी म्हणतो आपण, ते भामरागड पेक्षा मला इकडेच जास्त आढळले. आमच्या लहानपणी एवढं नक्षलवादी म्हणतात, पण एवढं आम्ही कधी बघितलेच नव्हते. लहानपण पण आमचं अतिदुर्गम भागात गेलं, पण नक्षलवादी हे नाव आम्हाला काही कळत नव्हतं, पण इकडेच ते जास्त आढळलं प्रमाण. आणि नंतर मी आता रिटायर्ड झाली तेव्हा मला एबीडीओचं प्रमोशन मिळालं. असं वाटलं एवढ्या वर्ष आपण सेवा केली तर आमच्या केडरला प्रमोशनच दिलं. एक तर महिलांचं ऑफिस, समाजात दुय्यम स्थान, शासनाच्या ह्याच्यात पण आम्हाला दुय्यम स्थान नेहमी मिळालं असं मला वाटायचं. कारण आपण एवढी जीव तोडून मेहनत करतो, ते कुठेतरी आपले प्रमोशन व्हावं असं सारखं वाटत होतं. आणि आता ते रिटायर्डच्या वेळेला मिळालं.
0: आता एबीडीओ म्हणजे काय हे आमच्या श्रोत्यांना कळणार नाही, तर एबीडीओ म्हणजे कुठलं प्रमोशन?
1: असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर.

0: तालुका लेवलला बीडीओंची पोस्ट खूप मोठी असते. जशी तहसीलमध्ये तहसीलदार असतात तसे पंचायत समितीला बीडीओ असतात, त्यांना सहायक म्हणून एबीडीओची ही पोस्ट असते सर.
1: छान. म्हणजे तुम्ही एवढं सगळं तुमच्या कार्यासाठी आणि तुमच्या दुर्गम भागातील लोकांसाठी तुमची नोकरी आणि तुमची ही सेवा जी झाली ती अंगणवाडी पर्यवेक्षिका नंतर एबीडीओ म्हणून तुम्हाला पद प्राप्त झालं, हा सगळा तुमचा काळ जवळपास तुमचा रिटायरमेंटचा टोटल सर्व्हिसचा किती वर्षांचा काळ झाला?
0: टोटल एकूण 35 वर्ष सेवा केली सर मी.
1: 35 वर्ष. आणि आता या 35 वर्षानंतर सध्या तुम्ही काय करता?
0: तशी मला समाज कार्याची अजून एक काम करायची खूप इच्छा आहे. माझं काम पूर्ण महिला बालकल्याण विभागात गेलं, महिला आणि मुलांसाठीच काम करायचं आहे आणि अजूनही मला मुलांसाठी काम करायला आवडेल.
1: अच्छा. कुठल्या वयोगटातील मुला मुलींसाठी तुम्हाला असं कार्य करण्याची इच्छा वाटते?
0: 0 ते 6 वयोगट, कारण हा वयोगट मुलांना अतिशय महत्वाचा आहे. याच वयोगटात मुलांचा सर्वांगीण विकास होतो मुलांचा आणि आज आपण जे आहोत ते बसलो ते सगळं लहानपणी मिळणार संस्कारांमुळे, जे घडतो ते लहानपणामुळे. त्यामुळे हा वयोगट खूप सेन्सिटिव्ह आहे. आजकाल आई बाबा दोन्ही काम करतात, घरी मुलांना बघायला कोणी राहत नाही आणि लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुलांचा त्याचा परिणाम होतो पुढील भविष्यावर. त्यामुळे मुलांसाठी मला अजूनही खूप करायची इच्छा आहे आणि मी ते करणारच आहे भविष्यात.
1: बालपण जे असतं 1 ते 10 वर्ष, 0 ते 10 वर्ष म्हणतो आपण, या काळात ज्या काही आपण चांगल्या सवयी लावतो, एक आपण काय म्हणू बुद्धिमत्तेला एक जोर असतो त्यामध्ये, आणि जे काही मुलं शिक्षण घेतात, मुलगा असो की मुलगी असो, अशा काळात त्यांना लहानपणापासून शिकवलेलं हे जन्मभर लक्षात राहतं. बरं, आता मॅडम तुमचे काही छंद वगैरे तुम्ही त्या 35 वर्षाच्या काळात म्हणा किंवा तुमच्या लहानपणापासून काही जोपासलेत का?
0: सुरुवातीपासून वाचनाची आवड होती सर. गाणं पण आवडायचं मला नेहमीच, पण नोकरीच्या काळात आणि सगळ्या एवढ्या जबाबदाऱ्या आयुष्यभर पेलल्या गेल्या की स्वतःच्या छंदांकडे नेहमी दुर्लक्षच झालं. सगळं दुसऱ्यांसाठीच करणं झालं, स्वतःसाठी काही करणं झालंच नाही, खूप गोष्टी राहूनच गेल्या. आता पुढे करील असं वाटतं, त्यासाठी आरोग्य चांगलं असणं महत्वाचं वाटतं.
1: बरोबर आहे, कारण आरोग्य चांगलं तर सगळ्या काही गोष्टी गोड वाटतात, ज्या काही गोष्टी आपण पुढे करण्याचा आपण जो करतो आणि आपल्यामध्ये एक जिद्द असते काहीतरी करून दाखवायची म्हणा किंवा आपण काहीतरी करू, त्याला वयोमर्यादेवर काही नसते. बरं, मग तुमच्या कुटुंबाविषयी तुम्ही काही सांगितलं नाही. कुटुंबामध्ये तुमच्या घरी तुमचे मिस्टर आणि एक मुलगी, या व्यतिरिक्त अजून कोणी आहेत का?
0: आता कुटुंबात माझी मुलगी आहे, जावई आहेत, माझे मिस्टर, मुलगा असून एक नातू आहे, एक नातीन आहे, एवढे सगळे लोक आहेत. आम्ही आता एकत्र फॅमिलीच आहे आमची, एकत्र कुटुंब आहे, मुलगा असून आणि आम्ही दोघं असे असतो, नातू आहे छोटा.
1: अच्छा अच्छा. काय करतो मुलगा?
0: मुलगा माझं इव्हेंट्सचं काम करतो, वेगवेगळे शूट करतो तो. मुलगी माझी, मुलगी जावे दुबईला राहतात, नवे इंजिनियर. माझ्या मुलीने पण एमटेक केलं आहे, मुलगा पण, मुलांनी पण एमबीए केलं आहे, सून पण छान आहे.
1: आणि तुम्ही आजी पण झालात, हे महत्वाचं. बरं, आता शेवटी आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, तर शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश प्रदान करणार?
0: खूपदा आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे, तर आपण पण बदललं पाहिजे. आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळेच सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
1: एखादं उदाहरण देऊन थोडं सांगितलं तर लोकांना अजून चांगलं कळेल, म्हणजे वागणूक कशी असली पाहिजे याबद्दल थोडं आमच्या श्रोत्यांना जरा कथित करा ना.
0: सर, आपण सिनियर सिटीजन म्हटलं की आपण नेहमी दुसऱ्यांवर आपल्याला वाटतं की आपलं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, तर तसं न वागता आपणही काही त्यांच्या कामात येतो का, त्यांना काही मदत करू शकतो का, हे आपण बघितलं पाहिजे. आपली वागणूक नम्र असली पाहिजे, जी आपली म्हणजे आपण मोठे झालो म्हणजे आपण खूपही नाही करू शकत ना, त्यांना आपण ओझने आपण आधार वाटलो पाहिजे असं मला वाटतं. आपल्या मुलांना आपण ओझने ते एक आधार बनलो पाहिजे असं नेहमीच मला वाटतं.
1: इतर श्रोत्यांनी पण यात अमल केला पाहिजे तुम्ही सांगितलेल्या या संदेशाबद्दल. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण अंजली अनिल जक्कनवार यांच्या जीवनाविषयी बरीच काही माहिती जाणून घेतली. त्यांनी केलेलं कार्य अंगणवाडी सेविकांसाठी, अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून अशा भामरागड, चामोर्सी, आरमोरी, धानोरा, देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांची जागा आहे आणि या तालुक्यांच्या जागेवर त्यांनी नोकरी सांभाळली, सोबत कुटुंबीय पण सांभाळलं. एवढ्या सगळ्या गोष्टींतनं त्यांनी आज एक रिटायरमेंट लाईफ त्या शांतपणे जगत आहेत आणि काहीतरी करण्याची त्यांची इच्छा पण आहे, त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलीच आहे. तर अंजली मॅडम, तुम्ही आज आकाशवाणी नागपूर केंद्रात आलात, वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: थँक्यू सर. मी सुद्धा आपले आभार म्हणते की आपण मला ही बोलण्याची संधी दिली. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण माझ्या म्हणजे बोलण्यातून काही

0: प्रेरणा मिळेल तर मला त्याचं आनंदच आहे. थँक्यू.
1: नमस्कार.
0: नमस्कार सर.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर अंजली अनिल जक्कनवार यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: अमृत कलश कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक रोहित शर्मा सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा 1 स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष

राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% %58 करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ॲप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्झिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2ऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण
अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा

0: समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन.

0: सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोश्यावर जिंकता येणार नाही म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3,000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
0: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे.

0: आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
1: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळाचौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र

0: फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय्य अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% वरून 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% वरून 10, 20, 30% आणि वार्षिक वेतन वाढीचा दर 2% वरून 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतन वाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू,

0: सर्व केंद्रांवर. श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

0: यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: संध्याकाळचे 7:30.
2: 102.9 मेगाहर्ट्झ वर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवासाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: फार गरजेचं आहे आणि या माती परीक्षण कसं करावं याविषयीची माहिती सांगण्यासाठी आज आपल्या बीडच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी अधिकारी बीड येथील श्री सहदेव केशवराव पाटील सर आलेले आहेत. त्यांच्याकडून आपण सविस्तर अशी माहिती करून घेऊया. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. प्रथम मला एक सांगा की माती परीक्षण म्हणजे नेमकं काय?
1: सर्वप्रथम बीडमधील सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. माती परीक्षण हा तर तसा सर्व शेतकऱ्यांसाठी दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. आणि मुळात आपल्याला शब्दाशी अर्थ जर म्हटलं तर माती परीक्षण म्हणजे आपल्याला मातीची तपासणी करणे एवढंच माहित असतं. पण काय मातीची तपासणी करणे म्हणजे काय? तर त्या मातीमध्ये असलेलं भौतिक जैविक आणि रासायनिक गुणधर्म याची तपासणी करणे म्हणजे माती परीक्षण. जर जास्तच विस्तृतपणे सांगायचं म्हणलं तर जमिनीमध्ये आपल्याला तीन प्रकारचे मूलद्रव्य आढळतात. त्याच्यामध्ये मुख्य मूलद्रव्य जर आपण विचार केला तर नत्र, स्फरूद आणि पालाश हे मुख्य आहेत. आणि त्याच्यानंतर दुय्यम घटक मध्ये जर आपण विचार केला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक. आणि जे सगळ्यात महत्वाचे आहेत ते सूक्ष्म मूलद्रव्य. त्याच्यामध्ये आहेत लोह आहे, जस्त आहे, मंगल आहे, त्याच्यानंतर आपले तांबे आणि कॉपर आहे, बोरॉन, मॉलिब्डेनम हे घटक त्याच्यामध्ये येतात. आणि या सर्व घटकाची तपासणी रासायनिक पृथक्करणाद्वारे जी तपासणी आपण प्रयोगशाळेमध्ये करतो, शास्त्रीय दृष्ट्या जी करतो, त्याला आपल्याला माती परीक्षण असं म्हणता येईल.
0: पाटील सर, आता माती परीक्षण करून घेणं का आवश्यक आहे?
1: सुरुवातच मी ते केले की माती परीक्षण हा तसा दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. आणि सध्याची परिस्थिती पाहता शाश्वत शेतीमध्ये जर आपल्याला पिकाचं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खताचा वापर करणं तितकंच गरजेचं आहे. आपण रासायनिक खताचा सध्या आपण भरपूर वापर करतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या जमिनीची सुपीकता जी आहे ती वर्षानुवर्षे ती कमी होत चाललेली आहे. आपल्याला आपल्या पुढील पिढीला जर चांगली सुपीक जमीन द्यायची असेल तर आपल्याला त्या जमिनीचं आरोग्य तपासणं तितकंच गरजेचं आहे. आणि आता ह्या जमिनीच्या सुपीकताच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर माती परीक्षण हा खूप महत्वाचा विषय आहे. आणि आता ते माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला काय होतं की आपण जे खत देणार आहे जमिनीमध्ये रासायनिक असेल सेंद्रिय असेल त्याची जी रचना आहे किंवा त्याची जी मात्रा आहे ती आपल्याला कमी जास्त करता येते. परिणामी जो रासायनिक खतावरती जो शेतकऱ्यांचा अति खर्च होणार आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो. हा एक महत्वाचा उद्देश माती परीक्षणाच्या मागे आपल्याला सांगता येईल. दुसरा मुद्दा असा की माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला मातीचं आरोग्य समजतं आणि हे समजून घेणं सध्याही काळाची खूप मोठी गरज आहे. आणि या गोष्टीचा विचार करता आपल्याला माती परीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे.
0: सर, आता माती परीक्षण केल्यानंतर साधारणतः कोणकोणते घटक त्याच्यामध्ये परीक्षण केले जातात?
1: मुख्य घटक त्याच्यामध्ये आहे नत्र आहे, स्फरूद आहे आणि पालाश हे मुख्य घटक आपण माती परीक्षण मध्ये तपासून घेतो. दुय्यम घटकामध्ये आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक. हे तीन घटक आपण दुय्यम घटक म्हणून माती परीक्षणाअंतर्गत तपासतो. आणि सूक्ष्म घटक जर असतील तर त्याच्यामध्ये FeMnZnCO इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला, पण आपण त्याला आपण जस लोह म्हणूया, जस्त म्हणूया, मंगल म्हणूया, त्याच्यानंतर बोरॉन असेल, मॉलिब्डेनम असेल, तांबे असेल, हे मायक्रोन्युट्रिएंट त्याला सूक्ष्म घटक म्हणतात. आणि हे सध्याच्या घडीला ज्याचा शेतकऱ्यांमध्ये एकदम दुर्लक्षित राहिलेले घटक जर कुठले असतील तर हे सूक्ष्म मूलद्रव्य यांची आपण तपासणी माती परीक्षणाअंतर्गत करून घेतो.
0: सर, जमिनीची सुपीकता म्हणजे काय आणि जमीन सुपीक असणं म्हणजे नेमकं?
1: आपल्या घरातल्या तुळशीचा जर आपण विचार केला तर आपण दररोज सकाळी तुळशीला फक्त पाणी घालतो. खत घालतो का?
0: नाही.
1: कधी खत घालतो का तुळशीला? एक लिमिट झाल्यानंतर तुळशीचं झाड सुकून जातं. आपल्याला काय वाटतं चला हंगाम असेल, पण त्या तुळशीच्या झाडाने त्या कुंडीतले सगळे अन्नद्रव्य खाल्लेले राहतात. बरोबर. साधं उदाहरण आहे त्याच्या. त्यामुळे आता आपल्याला तिथं काय म्हणता येईल की त्या तुळशीतली ती माती ही सुपीक नाहीये. आता जमीन सुपीक असणे म्हणजे काय? जमिनीमध्ये असलेले जे अन्न घटक आहेत मगाशी मी सांगितलेले मुख्य असतील, दुय्यम असतील किंवा सूक्ष्म असतील यांचं मुबलक प्रमाण असणे म्हणजे ती जमीन सुपीक असणे. आणि आता सपोज आपल्या उदाहरण जर घ्यायचं म्हणलं की आपल्या समोर एक जेवणाचं ताट भरून ठेवलंय, त्याच्यामध्ये झुणका भाकर साधारण आपण शेतकरी पिठलं भाकर आहे, त्याच्यापासून आपल्याला जे घटक मिळतात तेच घटक दसऱ्याच्या जेवणाला असेल, दिवाळीच्या जेवणाला जे आपलं पंचपक्वानाचं ताट असेल, त्या दोन्ही ताटामधून आपल्याला वेगवेगळे घटक मिळतात. जे पंचपक्वानाचं ताट आहे ते सुपीक आहे, यालाही आपण सुपीक म्हणू शकतो, पण ते गरजेनुसार आहे. पण पंचपक्वानाच्या ताटाला आपण मोर जास्त सुपीक आहे असं म्हणू शकतो. मग जमीन सुपीक कधी? जर जमिनीमध्ये असलेल्या अन्नद्रव्याचं प्रमाण मुबलक असतं त्यावेळेस ते आपल्याला जमीन सुपीक म्हणतो. परंतु वारंवार शेतकऱ्यांची अशा तक्रारी येतात आमच्याकडे की आम्ही जमीन सुपीक करण्यासाठी भरपूर खतमात्रा टाकतो किंवा शिफारशीप्रमाणे खतमात्रा टाकतोच टाकतो, पण आम्हाला अपेक्षेप्रमाणे उत्पन्न भेटत नाही. मग यामध्ये महत्वाची जी

राम राम शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख 1948 अर्थात

भारतीय सौर दिनांक 2018/1948 अर्थात 23 जून 2026 किसानवाणी कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहदेव केशव पाटील माती परीक्षण अधिकारी बीड यांची माती परीक्षण या विषयावर कल्याण शेळकी यांनी घेतलेली मुलाखत. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपण जमिनीमध्ये अनेक प्रकारची पिकं घेत असतो आणि पिकं घेत असताना मातीची सुपीकता तपासून घेणं

0: कन्सेप्ट जी असेल तर त्याला आपण म्हणतो जमिनीची उत्पादकता. हे शेतकऱ्यांना माहीत नाहीये. जमिनीची सुपीकता आणि जमिनीची उत्पादकता या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. जमीन सुपीक असलं म्हणजे ठीक आहे, आपल्यासमोर पंचपक्वानाचं पुन्हा त्याच उदाहरणावर येऊ आपण. आपल्यासमोर पंचपक्वानाचं ताट ठेवलंय, आपल्याला भूक लागलीय खूप. तुम्हाला ताट बघून पोट भरेल का आपलं?
1: नाही ना.
0: कधी पोट भरणार?
1: खावं लागेल
0: आपल्याला, ते खावं लागेल. मग तसंच होतं, आपल्याला उतारा का पडत नाही? आपण खत टाकतो जमिनीमध्ये, पण ते झाड खातं का खत? ते झाड खात नाही. त्या झाडाला खाऊ घालणारे हात कोण आहेत? तर ते आहेत ते जमिनीमध्ये उपलब्ध असलेले सूक्ष्मजीव. जोपर्यंत तुम्ही जमिनीमध्ये असलेले सूक्ष्मजीव वाढवत नाही, तोपर्यंत जमिनीचा उतारा वाढत नाही. आणि त्याला म्हणतो आपण ती जमिनीत सुपीक असण्याबरोबरच जास्त उत्पादनक्षम आहे. ही झाली सुपीकता आणि उत्पादकता यामधला फरक.
1: सर, आता माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा?
0: हा, माती परीक्षणामध्ये सगळ्यात महत्वाची जर बाब असेल तर नमुना गोळा करणे. माझे सर्व शेतकरी बंधूंना आवाहन आहे की साधा तुम्ही प्रत्येक जण, जसं आता आपण आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला आपल्या आजाराचं निदान होतं. पण तुमच्या शेतातल्या काळी आई ती आजारी आहे का, ती अर्धमेली आहे की ती जिवंत आहे, तुम्हाला कधी कळतं? जोपर्यंत तुम्ही तिची आरोग्य तपासणी करत नाही तोपर्यंत. आणि तुम्हाला त्यासाठी माती परीक्षण करावं लागेल. पण माती परीक्षण करण्यासाठी तुम्ही कुठल्याही शेतातली एक ओंजळभर माती आणली आणि पिशवीत भरली ती तपासायला दिली असं आहे का? नाही चालणार. तुम्हाला जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रामध्ये तुम्हाला 10 ठिकाणची माती गोळा करायची आहे. त्यामध्ये साधारणतः बांधापासून 10-10 फूट तुम्हाला आतमध्ये यायचंय रानामध्ये, आणि पूर्ण 2 हेक्टरचं क्षेत्र कव्हर होईल असे 10 पॉईंट तुम्हाला घ्यायचे आहेत. त्या 10 पॉईंट मध्ये प्रत्येक पॉईंटला किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जवळपास 30 सेंटीमीटर किंवा 30x30x30 सेंटीमीटरचा व्ही आकाराचा खड्डा तुम्हाला खोदायचा आहे. त्या व्ही आकाराच्या खड्ड्यामध्ये जी उताराला आलेली जी माती आहे ती काढी लाकडाने गोळा करायची, एका गमेल्यामध्ये घ्यायची. अशा पूर्ण 8 ते 10 ठिकाणची माती तुम्हाला गोळा करून एका गोणपटावरती घ्यायची आहे. आता हे झालं हंगामी पिकासाठी. तुम्हाला कापूस आणि ऊस घ्यायचे असेल तर ही जी खोली आहे तुम्हाला 1 ते 1.5 फुटापर्यंत जावं लागेल. आणि त्यापेक्षा फळबागाची जर घ्यायची असेल तर ती तुम्हाला 1.5 फुटापेक्षा जास्त अंतरावरची माती घ्यावी लागेल. फळबागासाठी तुम्हाला 30 सेंटीमीटर 60 सेंटीमीटर आणि 90 सेंटीमीटर अशा वेगवेगळ्या जमिनीच्या वेगवेगळ्या थरामधली माती तुम्हाला गोळा करायची आहे. एकदा आपण ती माती गोळा केली तर ती माती एका गोणपटावरती घ्या किंवा एखाद्या ठिकाणावरती घ्या, त्याचा एक डीक करा, मिक्स करून. मिक्स केलेला डीक तुम्हाला त्याचे 4 समान भाग करायचे आहेत आणि जे विरुद्धार्थी जे 2 भाग आहेत ते टाकून द्यायचे. पुन्हा तो डीक पुन्हा एकदा मिक्स करायचा, परत 4 भाग करायचे, विरुद्ध 2 भाग टाकून द्यायचे. जोपर्यंत 1/2 किलो माती शिल्लक राहत नाही तोपर्यंत तुम्हाला ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करायची आहे. आणि जर तुम्हाला सूक्ष्म मूलद्रव्य तपासायचे असतील तर तुम्हाला तो मातीचा नमुना किंवा मातीचा खड्डा हा खुरप्याने करायचा नाहीये किंवा कुठल्या लोखंडी हत्याराने करायचा नाहीये, तुम्हाला तो लाकडाने खड्डा घ्यायचा आहे. कारण लोखंडी हत्याराने जर तुम्ही ती माती गोळा कराल तर त्याचा जो गंज आहे तो मातीमध्ये जर मिक्स झाला तर सूक्ष्म जे घटक आपण तपासतो त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त निघेल तपासणीमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीनेच मातीचा नमुना काढायचा आहे. आता यामध्ये कुठल्या ठिकाणचा नमुना काढू नये तर बांधावरचा नमुना काढू नये, झाडाखालचा नमुना काढू नये, गोठ्यातली जी जागा आहे किंवा शेतातला जो उकेड आहे तिथला नमुना काढू नये, किंवा जनावरे ज्या जागेत जास्त फिरतात तिथला नमुना तुम्हाला काढायचा नाहीये, आणि शेतामध्ये जर खताची मात्रा दिलेली असेल तर तिथला नमुना काढायचाच नाही कोणत्याही प्रकारे. फळबागाचा असेल तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 30, 60 आणि 90 सेंटीमीटरचा घ्यायचा. पण जर फळबाग जुनी असेल आणि तुम्हाला तिथला माती नमुना काढायचा असेल तर 12:30 त्या झाडाची सावली ज्या परिघावर पडती ती सावली सोडून 1.5 फूट अंतर बाहेर जायचं आणि तिथला नमुना तुम्हाला 1 ते 1.5 फुटापर्यंत नमुना काढून तो तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवून द्यायचा.
1: सर, आता घेतलेला जो नमुना आहे तो कुठे पाठवावा आणि कसा पाठवा?
0: हा, आपण नमुना घेतल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती लिहिणं गरजेचं आहे. एखादी चिठ्ठी तयार करून त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं तुमचं नाव, तुमचं गट क्रमांक, तुमचा पत्ता असेल आणि तुम्ही यापूर्वी कुठलं पीक घेतलेलं होतं, त्याच्यानंतर यानंतर नवीन पीक तुम्ही कोणतं घेणार आहे, तुमची जमीन हलकी मध्यम भारी कुठली आहे, तुमच्या जमीन उंच भागातली आहे का सखल भागातली आहे, या सर्व बाबी तुम्हाला त्याच्यावरती मेन्शन करायचे आहेत. आणि तुमची जी नजीकची जिल्हा माती परीक्षण प्रयोगशाळा आहे, आता आपल्या बीडमधील जी जिल्हा माती परीक्षण प्रयोगशाळा ही पालवण चौकामध्ये धानोरा रोडला जी जुटी बीएनसी क्वार्टर आहे तिथं आहे, त्या आपल्या शासकीय प्रयोगशाळेमध्ये नेऊन आपल्याला ती माती नमुना तपासून घ्यायचा आहे.
1: सर, आता आपण सेंद्रिय कर्ब तपासतो, त्याचं काय महत्व?
0: सेंद्रिय कर्ब म्हणजे जमीन जिवंत असल्याचं लक्षण आहे खरं तर सध्याच्या घडीला. म्हणजे जितकं जास्त सेंद्रिय कर्ब तुमच्या शेतामध्ये आहे तुम्ही असं ठामपणे सांगू शकता की माझी जमीन जिवंत आहे. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे

0: आपली जमीन जिवंत आहे की अर्ध मेली आहे की पूर्ण मेलेली आहे. जर पूर्ण मेलेली असेल तर त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हे 0% राहतात, आणि जर अर्ध मेली असेल तर तुटपुंज्या प्रमाणात, आणि चांगली जिवंत असेल तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सेंद्रिय कर्ब राहतात. सेंद्रिय कर्ब साधारण जमिनीमध्ये असलेले जे सेंद्रिय पदार्थ आहेत त्यांचं विघटन होऊन जे कार्बन आणि नत्र यांचं जे गुणोत्तराचं प्रमाण असतं त्यावरून आपण ते काढतो. जितकं जास्त गुणोत्तर असतं तितकं जास्त विघटन होण्यास जास्त कालावधी लागतो, आणि हे सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांचं प्रमाण हे जास्त असतं. मगाशी मी तुम्हाला आपल्याला सांगितल्याप्रमाणे जमिनीची जर उत्पादकता आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला सर्वात महत्वाचा घटक जर कोणता भर द्यायचा असेल तर तो सेंद्रिय कर्ब आहे. आणि या सेंद्रिय कर्बाची जी मात्रा आहे ती आता भारतामध्ये जी आहे ती मध्यम आहे, जे 0.40 ते 0.60% मध्ये आहे. पण साधारण त्याची जी रेंज आहे कमी जी आहे ते 0.40% कमी ही कमी आहे. 0.40 ते 0.60% याला मध्यम म्हणतात. आणि 0.60% जे जास्त असेल पर्सेंटेजमध्ये, जे टक्केवारीत घेतो त्याला आपण जास्त सेंद्रिय कर्ब आहे असं म्हणतो. पण भारतीय जमिनीमध्ये जास्त सेंद्रिय कर्ब नाही आहे, तो आपला मध्यम आहे. आणि आपण कमीकडे वाटचाल करत आहोत, आपण जास्तकडे वाटचाल करत नाही आहोत. मग आपल्याला जर जास्तकडे वाटचाल करायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खते शेतामध्ये वापरावी लागतील. त्याच्यामध्ये शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल, तुमची हिरवळीची खते तिथं गाडावी लागतील. आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर तुमचं सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये हळूहळू हळूहळू तो वाढेल. एकदमच तो वाढणार नाही. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतामध्ये जे काही अवशेष असतील त्याला जाळ लावायचं नाही आपल्याला. तुम्ही जर एकदा तुमच्या रानावरती जाळ लावलात, आपण उसाचं पाचड जाळतो तर तो आपण काही वर्षा पाठीमागे जातो असं म्हणतात. म्हणजे तिथला तो सेंद्रिय कर्ब डायरेक्ट हवेमध्ये विरघळून जातो. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विघटन अवलंबवायचं आहे, ना की कोणतीही गोष्ट नष्ट करणे. आपल्याला ते विघटन करून शेतामध्ये कुजवून त्याचा वापर आपण सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी करायचा आहे. आता ही सेंद्रिय कर्बाचा फायदा काय होतो तर तुमची जर जमीन घट्ट असेल तर ती भुसभुशीत होते. तुमची हलकी जमीन असेल तर तिला पाणी धरून ठेवण्याची क्षमता तिची वाढते. जर तुमची जमीन खूपच भारी आहे तर तिचा पाण्याचा निचरा होतो. आणि जर चुनखडीयुक्त जमीन असेल तर त्या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये काय राहतं, तर फळपिकासाठी चुनखडीयुक्त जमीन ही घातक असते. ते काय करतं की जे पिकासाठी आवश्यक असलेले जे घटक आहेत ते पकडून ठेवतात, म्हणजे त्यांना स्थिर बनवून टाकतं. मग जर सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर ती जमिनीमध्ये घटकाची स्थिरता कमी करून उपलब्धता वाढवून टाकतं. त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब जास्त असणं म्हणजे तुमची माती जिवंत असणं, आणि सर्व घटक तुमच्या पिकाला पोहोचवतात ते कशामुळे, सेंद्रिय कर्ब इनडायरेक्टली सूक्ष्मजीवांमार्फत.
1: सर, आता जो नमुना आपण घेतोय मातीचा, तो नमुना तपासण्यासाठी काही शासकीय फी असते का?
0: हो, शासकीय फी आपण 4 प्रकारचे नमुने आपल्या शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये तपासतो. त्याच्यामध्ये साधा नमुना आहे, विशेष नमुना आहे, आणि त्याच्यानंतर सूक्ष्म घटकचा एक नमुना आहे, आणि पाण्याचा नमुना. साधा नमुनेमध्ये आपण 6 घटक तपासतो. पीएचई, सीओसी, एनपीके म्हणजे जमिनीचा सामू, ईसी म्हणजे क्षारता, आणि ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे तुमचं सेंद्रिय कर्ब, आणि त्याच्यानंतर नत्र, स्फुरद, पालाश. यासाठी आपल्याला शासकीय फी 35 रुपये, फक्त 35 रुपये आपण साधा नमुना 6 घटक तपासतो. विशेष नमुना हा फळपिकासाठी असतो. त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला तपासून द्यावे लागतात, आणि याच्यामध्ये आपण 12 घटक तपासून देतो. आणि हा जो नमुना आहे तो 275 रुपये त्याची फी आहे. आणि जे सूक्ष्म घटक आपण तपासतो त्याच्यामध्ये आपण 4 सूक्ष्म घटक तपासतो. त्याच्यामध्ये फेरस आहे, त्याला आपण लोह म्हणतो, मॅंगनीज आहे, मंगल, जस्त आहे, आणि तुमचं तांबे आहे. याच्यासाठी आपल्याला 200 रुपये प्रति नमुना. आणि पाण्याचा नमुना जो आहे तो आपण त्याच्यामध्ये कार्बोनेट किंवा पाण्यामध्ये क्षार किती आहे हे तपासतो, ते 50 रुपयाचा तो नमुना आहे. साधारण तुम्ही नमुना दिल्यापासून आम्ही 15 ते 45 दिवसाच्या आम्ही नमुना तुम्हाला तपासून देतो.
1: सर, आपली जी प्रयोगशाळा आहे ती कुठं आहे आणि तिथं तुमचं काम कसं चालतं?
0: सध्या बीडमधली जी शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळा जी आहे ती जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी बीड यांच्या कार्यालयाच्या अधीनस्थ असलेली ही प्रयोगशाळा पालवन चौक चांदमारी कॉलनी रेल्वे स्टेशनच्या रोडला, जिथे जुने बीएनसी क्वार्टर आहेत त्या ठिकाणी आपण ही आपली ही प्रयोगशाळा आहे. आणि आपल्या या प्रयोगशाळेमध्ये जे विश्लेषक आहेत ते आपले सहाय्यक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी यांचं वेळोवेळी आपण प्रशिक्षण अरेंज करतो. आणि हे जे प्रशिक्षण आहे वेगवेगळे कृषी विद्यापीठ असतील किंवा NBS LUP म्हणजे नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग हे नागपूर, हे माती परीक्षणची एक अत्युच्च संस्था आहे भारतातली. त्या ठिकाणी माझ्यासहित माझ्या स्टाफचं तिथं प्रशिक्षण आम्ही पूर्ण करून घेतलेलं आहोत. आणि दुसरी गोष्ट, आपली जी शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळा आहे हिला NABL मानांकन प्राप्त झालेलं आहे.

0: नॅशनल अॅक्रेडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरी यांनी दिलेलं मानांकन म्हणजे आपल्या प्रयोगशाळेची जी उच्चता गुणवत्ता किंवा आपले जे उपकरणे आहेत ते अत्युच्च दर्जाचे असून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार आहेत असल्याचं ते प्रमाणपत्र आहे. त्याच्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानांकन पूर्ण केलेली शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळा आहे आणि याचा आपल्या सर्वांना गर्व आणि अभिमान असला पाहिजे आणि आपण सर्वांनी वेळोवेळी या माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये आपले मातीचे नमुने घेऊन यावेत आणि आम्ही आपल्याला ते नमुने तपासून लवकरात लवकर देऊ.
1: नक्की सर. आता यावर्षी तर आता हे पाऊसमान उशिरा आहे, अजून काही पाऊस पेरणी योग्य झालेला नाही, या अनुषंगानं शेतकरी बांधवांना तुम्ही काय आवाहन कराल?
0: सध्याची परिस्थिती पाहता किंवा एल निनो असेल किंवा आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे संभाव्य खताचा जो भविष्यात तुटवडा होईल या दृष्टीने सर्व शेतकरी बांधवांनी सजग राहिलं पाहिजे. त्यांनी आता आपली मातीचे नमुने काढून घेऊन ते आपल्या नजीकच्या शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये तपासून आपल्या त्या माती परीक्षणच्या अहवालानुसार योग्य खताची मात्रा शेतामध्ये दिली पाहिजे, जेणेकरून खतावर होणारा अतिरिक्त खर्च आपल्याला टाळता येईल आणि इनडायरेक्टली आपण हा शासनाचा पैसा, आपला पैसा, सरकारचा पैसा वाचवत आहोत. दुसरी गोष्ट, एल निनोमुळे शाश्वत पावसाची तारीख आपल्याला कळल्याशिवाय कोणीही पेरणीची घाई करू नये असं मी कृषी विभागातर्फे आपणा सर्वांना आवाहन करतो. आणि अधिक माहिती हवी असल्यास नजीकच्या आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय असेल, यासाठी आपण भेट आणि संपर्क देऊन आपली माहिती मिळवू शकता.
1: नक्की सर, आपला जो सल्ला आहे, तुम्ही दिलेली माहिती शेतकरी बांधव ऐकतील आणि त्यानुसार खरीप हंगामाला सुरुवात करतील. आज आपण आलात आणि माती परीक्षणाच्या संदर्भात योग्य अशा प्रकारची माहिती दिल्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, यानंतर कृषीवाणी या सदरात गाभण जनावरांची काळजी याविषयी कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती. राम राम शेतकरी बंधू. शेतकरी बंधू, सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर पर्यंत पावसाळा असतो. या दरम्यान बहुतांश जनावरे गाभण असतात आणि विण्याचा काळ या दरम्यानच असतो. त्यासाठी गाभण जनावरांची काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे वासरांची गर्भाशयातील वाढ, पुढच्या वेतात दूध उत्पादन, तंदुरुस्त वासरांची निर्मिती आणि व्हायल्यानंतर गर्भाशयाचे आरोग्य, हे सर्व प्रसूतीपूर्व जनावरांचे व्यवस्थापनावर अवलंबून असते. 2 ते 2.5 महिन्यांनी तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून ती तपासून गाभण असल्याची खात्री करून घ्यावी. गाभण असल्यास रेतनाच्या तारखेवरून ती सर्वसाधारणपणे कोणत्या तारखेला विणार हे निश्चित करता येते. जनावरे विण्याची तारीख नोंदवावी. गायीचा गाभण काळ 9 महिने 9 दिवस म्हणजेच 280 दिवस, तर म्हशीतील 10 महिने 10 दिवस म्हणजेच 310 दिवस असतो. गाभण जनावरे सर्वप्रथम इतर जनावरांपासून वेगळे करावे. गर्भधारणा झाल्यापासून गर्भाशयात वासराची वाढ पहिले 6 महिने हळूहळू होत असते. तसेच याच काळात गाई म्हशी दूधही देत असतात, त्यामुळे त्यांना नियमित अधिकचा समतोल आहाराचा पुरवठा करावा. त्याचा उपयोग गर्भवाढीलाही होतो. गर्भावस्थेच्या शेवटच्या 3 महिन्यात गर्भाची वाढ फार झपाट्याने होत असते, म्हणून शेवटचे 3 महिने गाभण जनावरे आणि गर्भ या दोघांच्याही दृष्टीने फार महत्त्वाची असतात. या काळात जनावरांचे दूध कमी होते, त्यामुळे याच काळात पशुपालकाकडून गाभण जनावराकडे दुर्लक्ष होते. गाभण गाई म्हशींचा आहार असा असावा. गाभण जनावरांना शरीरात मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि प्रथिने साठवून ठेवणे गरजेचे असते. यांचा उपयोग त्याच्या दैनंदिन शारीरिक वाढीसाठी, गर्भाच्या पोषणासाठी, काशेमध्ये चीक तयार करण्यासाठी, व्हायल्यानंतर प्रथम दुग्धकाळासाठी, रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी आणि इतर शारीरिक क्रियासाठी होतो. शरीरातील घटकांची पूर्तता न झाल्यास गाभण जनावरे अशक्त होतात, गर्भपात होण्याची शक्यता असते, वासरू कमी वजनाचे जन्माला येते, वितांना त्रास होतो, वार वेळेवर पडत नाही, दूध उत्पादन क्षमता कमी होते. गाभण जनावरांना आहारातून आवश्यक ती प्रथिने, ऊर्जा, क्षार, जीवनसत्वे आणि स्वच्छ पाणी देणे आवश्यक असते. त्यासाठी गाभण जनावरांना नेहमीचा चारा, वैरण आणि शरीर पोषणासाठी आवश्यक असलेला 2 किलो पशुखाद्याशिवाय 1 ते 2 किलो अधिक पशुखाद्य, त्याबरोबर मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी द्यावे. गाभण जनावरांना रोज

थोडा चालण्याच्या व्यायामाची अत्यंत जरुरी असते, यामुळे प्रसूतीच्या वेळी जनावरांना त्रास होत नाही। शेवटच्या 2 महिन्यात गाभण गाई म्हशींचे दूध आटविण्याची प्रक्रिया करावी। शेवटचे 3 आठवडे शेतात तसे डोंगर भागात चारण्यासाठी पाठवू नये। गाभण जनावरे गोठ्यात स्वतंत्र बांधावी। गोठ्यातच चारा पाण्याची व्यवस्था करावी। पावसाचे पाणी गोठ्यात येऊ नये याची खात्री करावी। गोठ्याचे छत पाणी गळणारे नसावे। गोठा स्वच्छ कोरडा आणि हवेशीर असावा। गोठ्याला जास्त उतार नसावा। गोठ्यात जास्तीचा उतार असल्यास गर्भाच्या वजनामुळे मायांग बाहेर येण्याची शक्यता असते। गोठ्यात गाभण जनावरांना बसण्यासाठी गवत किंवा चुनीचा गादीप्रमाणे वापर करावा। या काळामध्ये गाभण जनावरावर कोणताही प्रकारचा ताण तणाव येऊ नये याची काळजी घ्यावी। विल्यानंतर पुन्हा जनावरांचा माज योग्य वेळी येण्याकरिता विताना योग्यरित्या काळजी घ्यावी, तसंच पशुवैद्यकाकडून तपासणी करावी। बरं तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात एवढंच। राम राम।

आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश। महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं। साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाजकार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती केटी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं। क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला। कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला। महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कला क्षेत्रातली पद्मश्री मिळाली। उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली। दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला। यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले, त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले। केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि

0: धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10,00,000 रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची

ची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्तीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट के मध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरु होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडात टोरंटो इथं 4:30 गट एलमधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 ग्वाडलहारा इथं गट के मधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना डीआर कॉंगोशी होईल. भारत, अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्ध जहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्धनौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीत या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पोवाडा. गायला आहे शाहीर सुरेश जाधव आणि सहकारी यांनी.

माझे गुरु नेहमी ओवाड्यामधन सांगत असतात की संसाराचा गाडा जर सुरळीत चालवायचा असेल तर घरामध्ये पती पत्नी हे साथी असावे. बैलगाडीची दोन्ही जर

पण ठाण्याला पकडून नेलेल्या ग्रस्ताला तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे. काय मग पाटील, बंड उभारताय काय? न्हावी बिचार भांबावून गेलो होतो, मला इथं साहेबांनी का पकडून आणलं? पुन्हा तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे काय? नाना पाटील, बंड उभारताय काय? नाना पाटील हे शब्द न्हाव्याच्या कानावर पडताच न्हावी जे खाली मान घालून भोवत ते आत उभारायलं आणि त्या न्हाव्याला हसू आवरणा तो उत्तर काय देत आहे? साहेब, साहेब.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण क्रांतीसिंह नाना पाटील यांचं पोवाडा ऐकला. गायला होता शाहीर सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी. 8:30 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

0: कुंदा मायबळी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: Abhishek Nain, Neelkant Sharma, Sukhjeet Singh and Rajinder Singh. With this win, India continues its unbeaten record against Pakistan in senior men's hockey, extending back to 2014. The India Meteorological Department, IMD, has issued an orange alert for thunder squall activity with winds speeds likely to reach 60 to 70 kilometers per hour over Delhi, Haryana, Chandigarh and West Uttar Pradesh till tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान एआयआर मुंबई या डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.